सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर 31 भाद्रपद, शके 1948, दिनांक 22 सप्टेंबर 2026। श्रोते हो, पहाटेचे 5:57 झाले आहेत। आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे, ऐकूया मंगलध्वनी।

नमस्कार नांदेड, FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ऍपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम चिंतन. श्रोतेहो, आजच्या चिंतन कार्यक्रमातून माणुसकी याविषयी शेषराव पापलेवाड यांचे विचार ऐकूयात.
1: याविषयी माहिती घेऊ. माणुसकी म्हणजे माणसाच्या हृदयातून निघालेली स्नेहभावना, प्रेम, आदर, सहानुभूतीची भावना. ही एक अशी मूल्यवान भावना आहे जी माणसाला केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी देखील विचार करण्यास भाग पाडते. माणुसकी म्हणजे एखाद्याच्या दुःखात, गरजेत सामील होणे, मदतीचा हात पुढे करणे आणि आपल्या सहजीवनात प्रेम सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. माणुसकीमुळे आपले नाते अधिक दृढ होतात. जगातील अनेक सामाजिक समस्या, भेदभाव आणि गैरसमज माणुसकीच्या अभावामुळे वाढतात. म्हणूनच माणुसकीचे महत्व अतुलनीय आहे. माणुसकीमुळे मनात सहिष्णुता, सद्भाव, विश्वास उत्पन्न होतो. ह्या भावना केवळ कुटुंब आणि मित्रपरिवारातच नाही तर संपूर्ण समाजात सुख, शांती आणि समृद्धी घडवतात. माणुसकी ही नुसती भावना नसून तिचे आचरणात रूपांतर होणे आवश्यक आहे. जेव्हा माणूस माणुसकीला जीवनशैली मानतो त्यावेळी तो इतरांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी मदतीस तयार राहतो. यामुळे समाजातील एकतेची भावना निर्माण होते आणि एकमेकांशी प्रेम सहकार्य वाढते. माणुसकीच्या राशीत सामाजिक करुणा, दया, सौंदर्य, नैतिक मूल्य, सद्भाव इत्यादी गुण सामावलेले असतात. श्रीमंत टिळक, महात्मा गांधी, बाबा आमटे यांसारख्या महान व्यक्तीच्या विचारांमध्ये माणुसकीची छायास स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी सांगितले आहे की माणुसकी ही माणसाची महान धर्म आहे ज्यामुळे मानवता टिकते आणि प्रगल्भतेचा मार्ग उघडतो. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, या विचारातून माणुसकीचा खरा अर्थ समजतो. शेवटी माणुसकी ही एक अत्यंत अमूल्य अशी भावना आहे जिला जपत असताना आपण स्वतःच्या आयुष्याला अर्थ देऊ शकतो, समाजाला मानवतेचा प्रकाश देऊ शकतो. ही भावना मानवतेचा सार असून ती प्रत्येकाला आत्मसात करणे गरजेचे आहे ज्यामुळे जग अधिक प्रेमपूर्ण आणि सहिष्णु बनेल. माणुसकीची गरज आणि काळाची अपेक्षा याला वर्तमान सामाजिक परिस्थितीशी जोडून समजून घेतले पाहिजे. आजच्या गतिमान आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्वार्थ आणि वैयक्तिकता वाढत आहे. यामुळे सामाजिक ऋणानुबंध कमी होत चालला आहे. लोकांच्या जीवनशैलीत जात, धर्म, भेदभाव आणि संघर्ष, असहिष्णुता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकीची आवश्यकता अधिक तीव्र होणे आणि ती लोकांमध्ये प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये प्रेम, सुसंवाद आणि सहकार्य वाढवण्याचे काम माणुसकी करते. माणुसकीमुळेच आपण समाजात एकत्र राहू शकतो आणि विविधता असूनही सौहार्दपूर्ण सहजीवन जगू शकतो. आजच्या काळात मानसिक तणाव, एकाकीपणा आणि सामाजिक दुरावा वाढत आहे. ज्यावर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे माणुसकीला प्रोत्साहन देणे. माणुसकीने मानसिक शांतता, सकारात्मक सामाजिक संबंध, जीवनातील आनंद वाढवला जातो. विशेषतः युवा पिढीसाठी माणुसकीचे महत्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. शालेय आणि सामाजिक शिक्षणामुळे मुलांमध्ये सहानुभूती, दया, करुणा आणि मानवतेची भावना वाढवली जावी. या प्रकारची शिक्षण प्रणाली समाजातील नवीन पिढीला एका अधिक मानवतावादी, समजूतदार नागरिकांमध्ये रूपांतरित करू शकते. माणुसकी म्हणजे माणसा माणसांमधील करुणा, सहानुभूती, आदर आणि परोपकार यांचे जिवंत एक तत्व. ती केवळ भावनिक उब नाही तर विचार, भाषा आणि कृतींमध्ये समोरील व्यक्तीही माझ्यासारखी संवेदनशील आहे हा मूलाधार मानून वागण्याची नैतिक सवय आहे. माणुसकीमुळे व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहते, सामूहिक कल्याणात आपला वाटा उचलते आणि दुर्बलांना हात देत समाज अधिक न्याय्य बनवते.
0: श्रोतेहो, माणुसकी याविषयी शेषराव पापलेवाड यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. याबरोबरच चिंतन कार्यक्रम समाप्त होत आहे. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम.
1: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा.

श्रुतेव भक्ती संगीत कार्यक्रमात आरंभी अजित कडकडे यांच्या भावपूर्ण स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकली. ही अभंग रचना शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली होती. भक्ती संगीत कार्यक्रमात यानंतर डॉ सदाशिव जावडेकर लिखित भक्तिगीत ऐकूया. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीतास डॉ धनंजय दैठणकर यांनी संगीतबद्ध केलं आहा.

रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, डॉक्टर सदाशिव जावडेकर लिखित मराठी भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत डॉक्टर धनंजय दैठणकर यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना ऐकूयात.

प्रभाकर कारेरकर यांनी संगीतबद्ध यांनी गायलेली संत तुकाराम यांची अभंगरचना श्रुतदेव आत्ता आपण ऐकली. ही रचना अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केली होती. याबरोबरच भक्ती संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. मराठी भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, जाणून घेऊया आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर या विषयीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7 देशभक्ती गीतांचा कार्यक्रम, 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा कार्यक्रमाची वेळ आहे आज सकाळी 7:40. 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर हिंदी गझल गायनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल ठीक 8:40. श्रुदेव आज सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 10 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात दर्द का रिश्ता, कालचक्र, मरते दम तक, प्यार मुझे प्यार हुआ तुमसे आणि वॉन्टेड या चित्रपटातील गणेश गीत आपण ऐकू शकाल. 10:30 भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 93 आपण ऐकू शकाल. लेखन आशा बगे यांचं आहे. 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात चंदर खंदारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. 11 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित होईल. श्रुदेव 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यामध्ये अदनान सामी, प्रसंजित कोसंबी, मुमताज राशीद, अनु मलिक आणि अजित कडकडे यांच्या स्वरातील रचना आपण ऐकू शकाल. श्रुदेव आजच्या प्रसारणात 12 वणित मंडळ कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज 1 सायंकाळी 5:30 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 पुन्हा एकदा विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो हो आज रात्री 10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनिक

0: नंदीन आढावा आपण ऐकू शकाल। हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:20 विविध भारती सेवेचे प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। रात्री 11 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकाल। आकाशवाणी नांदेड केंद्राची आजची प्रसारण सभा रात्री 11:10 समाप्त होईल। श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली। ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला।
1: मंडळी नमस्कार। कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर याविषयीची माहिती। मंडळी, काल आपण प्रोबायोटिक्स देण्याच्या पद्धतीबद्दल माहिती ऐकलीत। मंडळी, आज आपण प्रोबायोटिक्स देताना काय काळजी घ्यावी लागते याबद्दलची माहिती ऐकूयात। मंडळी, उत्पादक कंपनीने दिलेल्या शिफारशीनुसार मात्रा वापरावी। गरम पाणी किंवा जास्त तापमानात प्रोबायोटिक्स मिसळून नयेत, कारण सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात। साठवणूक थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी। मंडळी, याचा वापर असा करावा, जनावरांच्या खाद्यात प्रोबायोटिक मिसळल्यानं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन वाढतं। नवजात वासरं, कोंबड्या, दुपत्या गाई आणि म्हशींना सहजपणे खाऊ घालता येतं। आंबवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी औद्योगिक स्तरावर प्रोबायोटिकचा वापर केला जातो। अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं याला एक सुरक्षित अन्न म्हणून वर्गीकृत केलं आहे। मंडळी, याचे जे फायदे आहेत ते असे आहेत। प्रोबायोटिक जीवाणू शारीरिक वाढ करतात। सामान्य परिस्थितीत जनावरांची पचन क्षमता सुधारते। दुपत्या जनावरांच्या उर्मेनमध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण कमी करून सामू नियंत्रित करतं। हानिकारक जीवाणूंची संख्या देखील कमी होते। रुमेनमध्ये प्रोटोझोआ किंवा एकपेशीय जीवांची संख्या वाढवते। प्रोबायोटिक खाऊ घातल्यानं पचन मार्गाच्या पुढील भागात अधिक प्रथिनं तयार होतात, खनिजं शोषणास मदत करतात। ॲमिनो ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि आंबवण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होते। रुमेनमध्ये फायदेशीर बुरशींची संख्या वाढवते। रुमेनचे वातावरण ऑक्सिजनमुक्त करते। संसर्गजन्य जीवाणूंची संख्या नियंत्रित करून रोगांचा प्रसार रोखते। निरुपयोगी जीवाणूंची संख्या कमी होते। दुपत्या जनावरांमध्ये बायोटिक्सच्या सेवनानं शरीराचं वजन वाढतं। त्यांच्या सेवनानं खाद्याची पचन क्षमता वाढते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते।
0: श्रुतेहो, पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला। संकलन आणि वाचक स्वर बालाजी गवारे यांचं होतं। याबरोबरच कृषी सल्ला कार्यक्रम समाप्त होत आहे। कृषी सल्ला कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। काही क्षणातच ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेचच 6:50 पर्यावरणविषयक माहिती देणारा कार्यक्रम परिसर आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पीसीओडी तसंच थायरॉइडमधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: पीसीओडी पीसीओएस किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
2: तर पीसीओडी आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला

0: पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर पीसीओडी मध्ये पण थायरॉइड मध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की पीसीओडीसाठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे, तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाईड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथीदाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जी असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या दोन सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचंय आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 to 2 टेबलस्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडी मध्ये किंवा पीसीओएस मध्ये. थायरॉइड मध्ये काही केलं जातं, तर थायरॉइड मध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइड आणि वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याच्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स युज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. सन 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह

0: इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात गंधाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुढेपाचगणी, उद्गिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरला आहे. वन संवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

एफ एम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. सुविचार. फिरती डोईवर संकटे, मार्गावरती अगणित काटे, निर्भय मन दे धीर एकटे, तुडवीत कंटक मज जायचे. शुभदेव आज 22 सप्टेंबर. दिनविशेष. शीख

0: चे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांचा आज स्मृती दिन. पहिल्या विद्युत जनित्राचे जनक मायकल फॅरडे यांचा जन्मदिन. कर्मवीर भाऊराव पाटील यांचाही आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, दिनविशेष आता आपण जाणून घेतला. ऐकूया जाहिरात संदेश.
1: रामरतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवनज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
2: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
2: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
3: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
2: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
3: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
2: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
4: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
3: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218-50-50.
8: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
9: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
8: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
9: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
10: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
11: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
10: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
11: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
10: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
11: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
12: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड. मोबाईल 93724-50-152.
0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7 वाजले आहेत. ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

0: मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैफे आझमी यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत मदन मोहन यांचं होतं. याबरोबरच देशभक्ती गीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण ऐकला. 7:05 झाले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
2: आपल्या पशुधनाला लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
1: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
2: सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. लस

0: टोचूया पशुधन वाचूया. सौजन्य पशुसंवर्धन विभाग नांदेड.
1: टिकूजी 100 ग्रॅम पेढी द्या ना.
2: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
3: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा.
4: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
5: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
6: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
6: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
7: आमचा फोन क्रमांक 9405255120.
8: आमचा फोन क्रमांक 9405251120.
9: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आज महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी श्रीलंकेविरुद्ध लढत. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना

0: आज पावसाचा येलो अलर्ट। आता सविस्तर बातम्या। विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। काल मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते। राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरणाअंतर्गत परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। देशातल्या युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणी यांची प्रभावी सांगड घालण्याची गरज असून त्यातून सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट ही संकल्पना अधिक सक्षम होईल असं ते म्हणाले। भारतानं सुमारे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले असून अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले। भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यात येतील अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली। या समितीनं काल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। समितीचा विभागनिहाय दौरा येत्या 30 सप्टेंबरला पूर्ण होईल, त्यानंतर 3 महिन्यात विद्यार्थी, पालक तसंच तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती राधा यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण याचाच एक भाग आहे। उद्योग सुरू करणं, तो चांगल्या प्रकारे चालवणं आणि त्यासंदर्भात गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी 2014 मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेसचा प्रारंभ झाला। व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी, कर प्रक्रिया आणि सरकारी सेवा या प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि पारदर्शक करणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे। छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक तसंच मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर मासियाचे माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली। ते म्हणाले,
1: केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीने ज्या सेवा आम्हा उद्योजकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला यासाठी लागणारा वेळ वाचत आहे, त्याचप्रमाणे खर्चही कमी होत आहे। केंद्र सरकारच्या या पारदर्शितामुळे आणि उपाययोजनांमुळे आम्हाला या ऑनलाईन सेवेमुळे एमपीसीबी असेल, एमआयडीसी असेल किंवा इतर काही परवानग्या औद्योगिकरणासाठी लागत असेल त्या अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे। त्यामुळे रोजगार निर्मिती तर वाढतेच आहेत परंतु औद्योगिक विकासालाही चालना मिळते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या मोठ्या औद्योगिक कंपन्या येत आहेत त्यांना यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असून भविष्यात या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या सुविधा गव्हर्नमेंटतर्फे देण्यात येत आहे, त्यामुळे आम्हा उद्योजकांतर्फे केंद्र सरकारचे धन्यवाद।
0: मराठवाड्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याची सूचना पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली। त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होत्या। पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याची सूचना बोर्डीकर यांनी केली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

0: आरक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही जाधव पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. राज्यात शेतीची सद्यपरिस्थिती पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. या मागणीसाठी उद्या 23 तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले यांनी दिला. दुष्काळावर तात्काळ आणि व्यापक पद्धतीनं उपाययोजना करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं 1 आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी काल नांदेड तालुक्यातल्या तळणी एकदरा या गावांना भेट देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर काल हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं काल बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, प्रति हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल 4 पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशीनं रौप्य पदक तर रुद्राक्षनं कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालनं कांस्य पदक जिंकलं. महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी भारताची लढत श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 6 पदकं जिंकली आहेत. जालना शहरात कालपासून प्रथमच शहर बस सेवेला सुरुवात झाली. शहरातल्या 3 महत्वाच्या मार्गांवरून या बस धावणार आहेत. दरम्यान अंबड इथं बसस्थानक परिसरात काल पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 दुकानं भस्मसात झाली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. हवामान. मराठवाड्यात आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. आणि 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार, सरकारचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, 7:20 झाली आहेत. आज

शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी महाराज यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या मानवतावादी विचारांना वंदन करत ऐकूया किशनपाल सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही भक्तिरचना.

किशन पाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकली. 7:25 होत आहेत. आपण ऐकता आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. काही क्षणातच दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, हे जे सगळे द्रुतगती महामार्ग आहेत, म्हणजे मुंबई पुणे असेल, समृद्धी महामार्ग असेल, की हे वेगवेगळ्या शहरांना जोडणारे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप महत्वाचं योगदान या सगळ्या रस्त्यांचं आहे. जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो, म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, तर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की 55 अधिक आपण फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत. तसंच पुणे ही हे शहर देखील आता असं आहे की तिथे देखील खूप वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढतंय, तर त्यासाठी पुण्याला रिंग रोडची स्थापना केलेली, रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: पुण्याच्या दृष्टीने कसं आहे, आता पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर रस्ते आहेत, म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे, किंवा छत्रपती संभाजीनगर वह्यानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे, किंवा इकडनं मावळच्या दिशेने शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे, त्यासाठी एक महामार्ग आहे, चाकण मार्ग वगैरे, चाकणकडे येणारा, मग असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की मग पुण्यामधून ह्यांना जावं लागतं. म्हणजे ही सगळी वाहनं पुणे क्रॉस केल्याशिवाय त्यांना पलीकडे जाता येत नाही. म्हणजे इव्हन हैदराबादच्या व्यक्तीला जर मुंबईकडे यायचं असेल तर पुण्यातनं पास व्हावं लागतं. छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीला जरी इकडे यायचं असेल मुंबईकडे, तरी पुण्यातनं क्रॉस व्हावं लागतं. यासाठी पुण्याभोवती आपण एक रिंग रोड तयार करतोय. 169 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे, आणि मग हे सगळे जे रस्ते आहेत पुण्याकडे येणारे हे सगळे रिंग रोडला मिळतात असे. त्यामुळं समजा आता हैदराबादच्या व्यक्तीला मुंबईकडे यायचं असेल तर तो आता रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर रिंग रोडवरूनच तो बाहेरच्या बाहेर, म्हणजे पुण्यामध्ये जाणार नाही, तर बाहेरच्या बाहेर त्या रिंग रोडवरून
0: पुणे शहरामध्ये जायची गरज
1: नाही. तर पुणे शहरामध्ये आता हे सगळी वाहनं, म्हणजे हेवी व्हेकल सुद्धा पुण्यामधून जातात, त्यामुळे आता जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या पुण्यामध्ये होते आहे, किंवा त्यामुळे जे काही प्रदूषण पुण्यामध्ये वाढलं आहे, या सगळ्यामधनं पुण्याची मुक्तता नजीकच्या काळामध्ये, म्हणजे 2028 पर्यंतच हा रिंग रोड पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे, आणि तो झाल्यानंतर मग पुण्यावरनं प्रवास करणं सुकर होईल सगळ्या.
0: नक्कीच सर, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDC वर एक जबाबदारी आहे, तर नवीन शहरांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तर त्यामध्ये कुठल्या बाबी मुख्यत्वे करून पाहिल्या जातात?
1: नाही, आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो हा विषय आहे MSRDC मध्ये, हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू बिगिन विथ पनवेल आणि कर्जत, म्हणजे पनवेलमधले 71 गावं आणि कर्जतमधले 31 गावं, असे 102 गावासाठी हे MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून त्यावेळेस जाहीर झालं होतं.
0: बरं,
1: ॲज ऑन टुडे आता 1975 विलेजेससाठी आमची सुरुवात झाली. अगदी 71 गावापासून सुरुवात झाली, परत कर्जतची 31 गावं ऍड झाली, 102 गावं झाली, पण ॲज ऑन टुडे 1975 गावासाठी महाराष्ट्रातल्या MSRDC हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि टोटल जर क्षेत्राचा विचार केला आपण तर 9,000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एवढं आमचं नियोजन क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर कोकणातले 19 ग्रोथ सेंटर आहेत, म्हणजे गोव्यापासून ते अगदी वाढवणपर्यंत ते 19 ग्रोथ सेंटर आहे.
0: ग्रोथ सेंटर म्हणजे काय?
1: ग्रोथ सेंटर म्हणजे तेच असे प्लॅनिंगसाठी निवडलेले असे काही वेगवेगळे एरियाज आहेत. आता समजा वाढवण एक ग्रोथ सेंटर, आता वाढवण पोर्टच्या जवळ डहाणू आहे, तर डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रासाठी आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर ते 514 स्क्वेअर किलोमीटरचं एक ग्रोथ सेंटर झालं, म्हणजे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो एक तिथलं नियोजन केलं जाईल MSRDCच्या माध्यमातून. आता कुठलंही प्लॅनिंग करताना, नियोजन करताना, आता समजा डहाणूचा आपण विचार करू तर डहाणू तालुक्यामध्ये आमच्या नियोजन क्षेत्रामध्ये जेवढे विलेजेस येतील त्या सगळ्या विलेजेस

0: जे काही लोक असतील तिथले प्रतिनिधी असतील त्यांना पण विश्वासात घेतलं जातं प्लॅनिंग करताना. जेवढ्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे राज्यामध्ये आता एमआयडीसी आहे, एमआयडीसीच्या माध्यमातून बरेच इंडस्ट्रीचं निर्माण केलं जातं किंवा बऱ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येणारे असतात किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज पण सुरू आहेत. तर व्हेरियस सेक्टरचे जे लोक आहेत या सर्वांना या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. ज्यांच्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, त्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या काय आहेत त्या विचारात घेतो आणि त्यानुसार त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो.
1: बरोबर. म्हणजे फक्त रस्ते बांधणं हे फक्त रस्ते बांधणं नसतं तर तिथे काय काय गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आणि मग पुढे
0: तर त्या ठिकाणचं आम्ही नियोजन करतो आणि त्या ठिकाणी मग तिथलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो आम्ही तयार करतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणेच मग तिथली बांधकामं करणं बंधनकारक होतं. मग त्यासाठी मग त्याचे प्लॅन अप्रुव्हल वगैरे करणं किंवा त्यांना कम्प्लिशन देणं हे सगळं काम मग एमएसआरटीसीची आमची एक प्लॅनिंगची विंग आहे. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आता झालो असल्यामुळे प्लॅनिंगची आमची सेपरेट विंग आहे, ते विंगच्या माध्यमातून ते काम केलं जातं.
1: बरोबर आहे सर. सर महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे आपले विभाग आहेत जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर ह्या सगळ्या विभागांमध्ये पायाभूत सुविधा आपल्याला करायच्या आहेत तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन एमएसआरडीसीतर्फे केलं जात आहे?
0: एमएसआरडीसीनी आता पायाभूत सुविधामध्ये एक्सप्रेस वेची निर्मिती हा एमएसआरडीसीचा एक मुख्य उद्देश आहे. म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे.
1: बरं.
0: आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे राज्यातील हा एक्सप्रेस वेनी कनेक्ट झाला पाहिजे हे उद्दिष्ट आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये 2047 पर्यंत या राज्यामध्ये 6,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वे पूर्ण झाले पाहिजे असं नियोजन एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि त्यापैकी आता त्या 6,000 पैकी 808 किलोमीटर असे एक्सप्रेस वे आता पूर्ण झालेले आहेत. आपण आता समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, मिसिंग लिंक असं 808 किलोमीटर एक्सप्रेस वे आता पूर्ण झालेले आहेत. आणि 2030 पर्यंत साधारणतः 1,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2030 पर्यंत. आणि परत 1,000+ अजून शक्तीपीठ महामार्ग आणि वाढवण टू समृद्धी महामार्ग हे पण आणखीन ते दोघे मिळून म्हणजे 856 किलोमीटर आणि 105 किलोमीटर म्हणजे 960 किलोमीटरचे ते पण एक्सप्रेस वे पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन करतो. साधारणतः 2,000 किलोमीटरचे महामार्ग हे 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यानंतर राहिलेले 3,200 किलोमीटरचे जे काही एक्सप्रेस वेज आहेत ते 2047 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जो आहे हा एक्सप्रेस वेनी कनेक्ट केला जाईल आणि मुंबईशी कुठल्याही जिल्ह्यातनं यायचं म्हटलं तर 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकू.
1: वा, नक्कीच. म्हणजे अनेक हे प्रकल्प आहेत, हे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तुम्ही आता शक्तीपीठचा उल्लेख केलात तर तो देखील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की ते आतापर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि संयुक्त जमीन मोजणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना देखील काय आवाहन कराल?
0: आणि शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गानंतर राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा प्रकल्प आहे. आता समृद्धी महामार्ग प्रत्यक्ष 10 जिल्ह्यातनं गेला आणि त्याच्या ऍडजॉइनिंग जे 14 जिल्हे आहेत त्यांना इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 10 जिल्ह्यातनं गेला समृद्धी महामार्ग आणि 14 ऍडजॉइनिंग जिल्हे याला या समृद्धी महामार्गाचा फायदा झाला आहे. आणि या 24 जिल्ह्याचा विकास समृद्धी महामार्गामुळे आता झपाट्याने होतो आहे. दुसरा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे समृद्धी महामार्गानंतरचा हा दुसरा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एम्बिशियस प्रोजेक्ट आहे. याची लांबी 856 किलोमीटर आहे. तो 10 जिल्ह्यातनं जातो तर हा 13 जिल्ह्यातनं जातो. म्हणजे अगदी सुरुवात वर्ध्यापासून होते, अगदी म्हणजे वर्ध्यानंतर मग यवतमाळ आहे, यवतमाळनंतर मग मराठवाड्यातले 6 जिल्हे आहेत.
1: अच्छा.
0: मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्यातले आहेत. त्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड आहे, बीड आहे, परभणी, धाराशिव, लातूर हे 6 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे 4 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. आणि एक जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा कोकणातला आहे. असे 13 जिल्ह्यातनं जातोय, 40 तालुक्यातनं जातोय आणि 409 गावातनं जातोय हा महामार्ग. आता हा महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे जे काही 8 जिल्हे आहेत जे म्हणजे विकासापासून थोडं वंचित झालेला तो भाग आहे तर त्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. म्हणजे संपूर्णच म्हणजे अगदी मराठवाडा आणि विदर्भाचे 8 जिल्हे असले तरी बाकीचे जे 4 जिल्हे इकडले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्यासुद्धा एरियाचा विकास झपाट्याने होईल, फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल. या महामार्गावरती 19 असे म्हणजे मंदिरं पण आहेत, म्हणजे 19 अशी मोठी मंदिरं आहेत, म्हणजे अगदी

0: महालक्ष्मी मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरगड, हे 3 शक्तिपीठ पण या महामार्गावरती, 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठ या महामार्गावरती आहेत. म्हणजे पंढरपूर असेल, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, अंबाजोगाई, ही सगळी म्हणजे सगळ्या ठिकाणची देवस्थानं या महामार्गावरती आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी एक पर्यटनाला पण चालना मिळेल पर्यटनांना. आणि दुसरं, या महामार्गाच्या भोवती आम्ही प्रत्येक म्हणजे असं 1 किलोमीटर प्रत्येकाचा जो 100 किलोमीटर आहे, तर 100 किलोमीटर मध्ये आम्ही 1,000 शेततळी पण बांधणार आहेत.
1: अच्छा,
0: शेततळीची निर्मिती करणार आहे महामार्गाच्या बाजूला. म्हणजे ते शेततळी बांधताना ते शेततळी निर्माण होतील, त्यातली माती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात वॉटर स्टोरेज होईल, आणि ते जे वॉटर स्टोरेज होईल त्या शेतामध्ये, या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी करता येईल. आणि जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण

0: त्यांच्यासाठी करता येईल.
1: आणि
0: जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, तेही केलं जाईल या कामासोबत. छोटे छोटे चेक डॅमची निर्मिती केली जाईल. म्हणजे एकंदरीत महामार्गाच्या कामासोबत एक जलसंधारणाचं मोठं काम पण या कामात आपसुकच होऊन जाईल ते. त्यामुळे महामार्ग आणि जलसंधारण, त्यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे हा प्रॉस्परस पट्टा होईल. 409 गावापैकी 111 जी गावं आहेत म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामधली, त्या 111 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होऊन 18-1 नोटिफिकेशन पण निघाले आणि ते अवॉर्ड स्टेज पर्यंत आले 111 गावं. आणि त्यानंतर आता नव्याने अलाइनमेंट वगैरे आम्ही आता चेंज केले, म्हणजे सोलापूर पासून सांगली कोल्हापूर या भागातले अलाइनमेंट चेंज झाले. आता नव्याने आम्ही जॉईंट मेजरमेंटला सुरुवात केली आहे, तर 16 गावाचं जॉईंट मेजरमेंट आमचं पूर्ण झालं आहे. बाकी ठिकाणी 58 गावामध्ये जॉईंट मेजरमेंट बऱ्यापैकी ऍडव्हान्स झालेलं आहे पूर्ण, तेही लवकरच 58 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होईल. आणि उर्वरित गावाचं जे काही जॉईंट मेजरमेंट आहे तर ते लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न. एकदा जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं की मग 18-1 नोटिफिकेशन करून अवॉर्ड करून लँड एक्विजिशन करणं हे सोपं जात आहे. तर ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि निश्चितच त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोतेहो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हे नांदेड केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली मिलिंद जोशी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अशोक पत्के यांचं होतं. आपण ऐकताय कार्यक्रम भावधारा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड. मोबाईल 93724 50 152. रामरतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर. मोबाईल 94236 57002.
4: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात

0: लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: आपल्या पशुधनाला लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
0: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
1: सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. लस टोचूया, पशुधन वाचवूया. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
2: स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या युगल स्वरात मयूर देवल यांचं गीत ऐकूयात. संगीत मनीषा भांड यांचं आहे.

0: एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 9923185050.
3: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
0: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
3: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
0: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
3: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
0: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
3: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.

श्रुतदेव गायिका सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेली संदीप खरे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. श्रुतदेव सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतानं आजचा भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. भावधारा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगा हर्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सुगम संगीत कार्यक्रमात सुरुवातीला श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली वसंत सावंत यांची गीतरचना ऐकूया.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन

0: तर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड, मोबाईल 93724-50152।
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड।
2: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे।
1: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
3: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
3: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड, मोबाईल नंबर 825-872।
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा।
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
6: स्वनी वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड, मोबाईल 93-23-18-50-50।

0: वर्षाबराई देशमुख यांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं संगीता बर्वे यांचं गीत श्रुतेवा आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच सुगम संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण ऐकला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम श्रोतेहो. सकाळचे 8:30 वाजत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370 ला उत्कृष्ट चित्रपटाचा, यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल, तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासा

यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरवण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नवव्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जलप्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3रा राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक म्हणून भारतात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चा यांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज्ड फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता, विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या नवव्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं.
खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ

बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार

0: पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशू ढिल्लननं रौप्य, रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत, त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9 आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रुती हो FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी गझल गायनाचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ए हरिहरण आणि अलका याग्निक यांनी गायलेली जावेद अख्तर लिखित गझल ऐकूयात. संगीत राजू सिंह यांचं आहे.

0: श्रुदेव हरिहरन आणि अलका याज्ञिकी यांनी गायलेली जावेद अख्तर लिखित हिंदी गझल आपण ऐकली. संगीत राजू सिंग यांचं होतं.
1: रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या

0: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
1: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
0: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध.

0: उपलब्ध एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: टिकूजी, 100 ग्राम पेढी द्या ना.
3: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
2: अरे का,
3: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
2: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
4: बँक अकाउंट विना मिनिमम?
2: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
3: दे बाबा.
5: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
6: नुसरत बद्र यांची गझल श्रोतेहो आता ऐकूयात. अली गनी यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल पंकज उदास यांच्या आवाजात आहे.

पंकज उदास यांनी गायलेली नुसरत बद्र यांची गझल आत्ताच आपण ऐकली. संगीत अली गनी यांचं होतं. याबरोबरच गझल गायनाचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. गझलचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. श्रोतेहो, विविध भारती सेवेचे हे कार्यक्रम आज सकाळी 10 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल. ऐकूया विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना दर्द का रिश्ता या चित्रपटातील होती. गीतशिल्प कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विजय बतलवी यांनी संगीतबद्ध केलेली कालचक्र चित्रपटातील योगेश यांची गीतरचना ऐकूया.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: गीतशिल्प कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, शब्बीर कुमार आणि हेमलता यांनी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत मरते दम तक या चित्रपटातील होतं.

छुदो गीत शिल्पैया करिकवा दादा, मुझे प्यार हुआ तुमसे या चित्रपटातील विनोद राठोड आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पी के मिश्रा यांची भक्तिपूर्ण रचना ऐकूयात, संगीत सावन कुमार यांचं आहे।

0: गीत शिल्प कार्यक्रमात शेवटी साजिद वाजिद यांच्या संगीतामध्ये जलीश शेरवाणी यांचं वॉन्टेड या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक स्वर वाजिद आणि सहकाऱ्यांचा होता. या रचनेबरोबरच गीतशिल्प कार्यक्रम समाप्त होत आहे. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण ऐकला. एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 93.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: नीरजा तिला आवडली, सावळीच पण लोभस होती. तिच्या पाया पडली तेव्हा तिला उठवताना मैथिलीला तिच्या डोळ्यात कुठंतरी ओळखीच्या अनेक खुणा दिसल्या. तीही तिच्याबरोबर बशा भरायला लागली तेव्हा मैथिलीला तिला नाही म्हणताच आलं नाही. तिनं मैथिलीची पुस्तकं वाचली होती. तिच्या मोठ्या बहिणीला मैथिलीनं शिकवलंही होतं. तुम्ही आता मुलांकरता नाही लिहित? तिनं विचारलं. खूप वर्ष झाली नाही लिहिलं. का? अंशुमन मोठा झाला म्हणून? छे ग, मी मोठी झाले म्हणून. मला नंतर लहान होताच आलं नाही, मैथिली हसतच म्हणाली. पण काही तर लिहितच आहात ना? तिनं विचारलं. हो, लिहिते आहे, मैथिली म्हणाली. काय पण? कथा? कादंबरी? अजून सगळं तुकड्या तुकड्यांनीच लिहिलंय ग, पूर्ण झालं नाही. नाटकाच्या फॉर्ममध्ये आहे. कधी होईल? मैथिली काही बोलली नाही. माहीत नाही ते तुकडे कधी जुळतील, मैथिलीला वाटलं. कदाचित कदाचित नाहीही जुळणार. मराठीतून लिहिता आहात? हो. गप्पा होऊन रात्र झाली. नीरजा जायला लागली तेव्हा मैथिलीनं थांबवलं. ती आत गेली. गोदरेजच्या लॉकरमध्ये एक सोन्याची साखळी होती. आत्यानं

तिला दिलेली लग्नात ती तिनं नीरजाच्या गळ्यात घातली. शंतनू जेवणानंतर जरा समोरच्या रस्त्यानं फिरायला गेला. येऊ मी? मैथिलीनं विचारलं. न विचारताही जाता येत होतच, पण विचारलं तर शंतनू म्हणाला की तो फक्त कोपऱ्यापर्यंतच जातो आहे. ती एकटीच मागं थांबली, पायात सरकवलेल्या चपला पुन्हा ठेवून दिल्या. अंशुमन बघतच होता, त्यालाही काही जाणवलं. नीरजा आणि त्यांच्यातलं एक अननुभूत नातं, त्यातून तो जात होता, त्यामुळेही असेल. त्यानं मैथिलीच्या खांद्यावर हात ठेवला. सॉरी अम्मा. सॉरी कशाबद्दल रे? असं म्हणावंसं वाटूनही ती म्हणाली नाही. शंतनू 10 मिनिटात आला. मग त्याच्या गोळ्यांचं पाकिट दिसलं नाही म्हणून एकदम चिडलाच. ते लगेच अंशुमननं शोधूनही दिलं. पाणी आणून रात्रीच्या गोळ्या दिल्या. ऑपरेशनसाठी म्हणून काही डोस होते, ते कधीपासून किती दिवस आधीपासून द्यायचे हे पाहून घेतलं. या सर्वांपासून दूर अशी मैथिली बघत होती फक्त. तिनं दिवा मालवला पण झोप येईना. शंतनू वाचत होता ॲस्ट्रॉलॉजीची पुस्तकं. हे नवंच होतं. हे कधीपासून? मुळात हे रात्रीचं वाचणं तरी कधीपासून? पूर्वी ती वाचायची तर त्याला दिव्याचा त्रास व्हायचा. मग हळूहळू खोल्या वेगळ्या झाल्या. पडदा टाकला, दार लावलं की इकडचा प्रकाश तिकडे जात नसे. कधी वाटलं तर तेवढ्यापुरतं जवळ यायचं. आता हा प्रकाश थेट तिच्या डोळ्यावर येतो, तरी देणं घेणं काही नाही. तिला अस्वस्थ वाटलं. ती उठली, शंतनू जवळ जाऊन उभी राहिली. डोक्याचं टक्कल वाढलं होतं, केस पांढरे झालेले आणि मागच गोळा झालेले, थोडा स्थूल, पोट थोडं सुटलेलंच. डोळ्याला चष्मा तर केव्हाच लागलेला. समोरच्याच आरशात शंतनू बरोबर तिचंही प्रतिबिंब दिसलं. त्याच्या तुलनेत ती किती तरुण. साधा डोळ्याला चष्माही नव्हता, एकही पांढरा केस नव्हता, वयाचा स्थूलपणा सुद्धा नव्हता. क्षणभर तिला शंतनूची कीवच आली. तो कुठंतरी केविलवाणा वाटला. त्याचा चडफडाट, त्याचा थंड विरोध, आत आत तिला तो स्पर्श यावेळी चिरत गेला. शंतनू, ती म्हणाली. काय? काय वाचता? तिनं विचारलं. त्यानं न बोलता पुस्तक पुढं केलं. चांगलं आहे, मला इंटरेस्टिंग वाटतं. फार जागू नका पण, तिनं सांगितलं. शंतनू नेहमीच्या थंडपणानं हसला.

अंशुमन उठला नी ती काही काम करत असताना मागं येऊन उभा राहिला ते तिला जाणवलं. तुझी नीरजा आवडली मला अंशुमन. तो हसला. रविवारच होता, काही नव्हतीच नेहमीची. दोघं टेबलाशी निवांत बसले. मग मी तुला एक सांगू का अंशुमन, तू मद्रास सोडून दुसरीकडे जा. घरापासून दूर गेल्याखेरीज आपल्याला आपली ओळख पटत नाही आणि तू या घराला म्हणजे डॅडीनं फार जखडून घेतलं आहेस, त्यानं तुझं नुकसानही झालंय बरंच. अंशुमननं आश्चर्यानं अम्माकडे पाहिलं. तू कविता करायचास, वाचायचास, इंग्रजी, मराठी, हिंदी, एक पुस्तक काय छापायला दिलं तुम्ही दोघांनी? ते छापलं गेलं नाही तर तू कविता करणंच बंद केलंस? तुझी कविता काय त्या पुस्तकापुरतीच होती अंशुमन? अंशुमन अगदी स्तब्ध होता. जरा वेळानं तिची नजर टळून म्हणाला, मी गेलो तर तुला परत येता येईल का अम्मा? तिनं त्याच्याकडे पाहिलं. पुढच्या वर्षी डॅडी रिटायर होतील, एकटे घरीच असतील, कसली आवड नाही, छंद नाही, काही इतरही करू शकणारे नाहीत ते. मी त्यांना जखडलेलो नाही ग, त्यांनाच माझ्या पलीकडे जग माहीत नाही. मी येईन, ती मध्येच म्हणाली. अम्मा तुला राग येईल का विचारलं तर? विचार ना, राग येऊ न देण्याचा प्रयत्न करीन. डॉक्टर निरंजन आणि तू, तुला त्यांना सोडून येता येईल? कठीण नाही जाणार? अंशुमन हे विचारेल असं तिला वाटलंच नाही. फार तर तिचे आणि सुधीरचे काय संबंध आहेत हा प्रश्न त्यानं विचारला तर त्याचं उत्तर होतं तिच्याजवळ. तो विचारता

त्यानं तिचा उपहास केला असता, तिला लागेलसं बोलला असता, तरी त्याच्या रागाद्वेषाला तोंड देणं कठीण नव्हतं तिला. पण तो तसं विचारतच नव्हता. सुधीरचं आणि तिचं नातं पचवूनच त्यानं विचारलं होतं. त्या नात्याच्या किती खुणा तिच्यावर, तिच्या घरावर गेल्या काही वर्षात उमटलेल्या त्याला दिसल्याच होत्या. त्याबद्दलचा प्रश्न त्यानं विचारलाच नाही. पण आता हा मुलगा वेगळंच काही विचारत होता. शंतनूच्या आणि तिच्या संघर्षात तो सतत त्याच्या डॅडींच्या बाजूनच होता. आणि आता तर हा विचारत होता, तुला कठीण नाही जाणार. तिच्या डोळ्यात पाण्याचा एक अनुक थरच दाटला. ती शांतपणे म्हणाली, मला येता येईल, येईन मी. काही प्रचंड मोडतोड होणार नाही हे एवढं मी मनापासून सांगते अंशुमन.

श्रोतेहो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणिक यांनी.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 93 आताच आपण ऐकला. क्रमशः पुस्तक अभिवाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज सकाळी 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात चंदर पुंडलिक खंदारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रबोधनपर लोकगीतं आपण ऐकू शकाल.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: एका मागून एक वाहन चालवा.
6: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा.
5: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल.
6: आपोआप प्रदूषण कमी कराल.
5: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
6: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
5: मदतीच्या वेळी मागे राहू नका. सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 10:45 झाले आहेत। प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम। आजच्या लोकसंगीत कार्यक्रमातून चंदर पुंडलिक कंधारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रबोधनपर लोकगीतं आता प्रसारित करत आहोत।

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।

0: श्रुतेहो लोकसंगीत कार्यक्रमात चंदर खंदारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रबोधनपर गीतं आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आणि मनातील गाणं फोन फरमाईश
2: जरी बाप सारा जगाचा परिपूर्ण.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
0: एफ एम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11 वाजले आहेत. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग।
2: श्रोते हो, शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकला। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते NCERT। हा शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. श्रुदेव मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अदनान सामी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गीतकार समीर लिखित शब्दरचना.

प्रसेनजीत कोसंबी यांनी गायलेलं मराठी भावगीत आपण ऐकलं. तेजस गव्हाणे यांची संगीतमय रचना होती. गीत शरद जाभळकर यांचं होतं. मिश्र संगीत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मुमताज राशीद यांची गझल ऐकूयात. गायक आणि संगीत पंकज उदास यांचं आहे.

मुमताज राशिदी यांची गझल आपण आत्ता ऐकली. गायक स्वर आणि संगीत पंकज उदास यांचं होतं. मिश्र संगीत कार्यक्रमात यानंतर अनु मलिक, साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना ऐकूयात. हिंदीवर यांच्या या शब्दरचनेला अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

अजित कडकडे यांच्या भक्तिमय स्वरात वंदना विटणकर लिखित मराठी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. श्रुदैव याबरोबरच मिश्र संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर.
2: आपुलकी या घरात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप्स सहित दुपारचे 12 वाजलेत वनिता मंडळाचा कार्यक्रम.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा हळू काम कर. ते फुलांचा तबके क्रिकेटची बॅट नाहीये, इतक्या जोरात कशाला उचलतोयस?
1: काय घाबरू नकोस, मी काय पाडवणार वगैरे नाहीये.
0: अरे
1: ताट इथून तिकडे नेऊन ठेवतोय फक्त. अगं नंतर आपल्यालाच उपयोगी पडेल ना.
0: तुझ्या हातात की नाही एखादी वस्तू आली की तिचं काही खरं नसतं. ठेवलेली वस्तू उचलतोस, उचललेली दुसरीकडे ठेवतोस, आणि शेवटी ती कुठे ठेवली हे तुलाच आठवत नाही.
1: हे बघ हे बघ सुखदा, हे हे हे तुझे आरोप आहेत ना, फार जुने आहेत बर का, आणि पूर्णपणे खोटे आहेत.
0: अरेच्छा,
1: कारण मी वस्तू खूप जपून ठेवतो.
0: खरच रे, इतक्या जपून ठेवतोस की त्या कुठे जपून ठेवल्यात हे तुझं तुलाच आठवत नाही.
1: नाही, काल माझा मोबाईल कुठे ठेवला होता मला लगेच आठवलं होतं.
0: कुठे ठेवला होतास रे?
1: सोफ्यावरच तर ठेवला होता.
0: आणि तो तिथे नव्हता.
1: अगं पण मला कमीत कमी इतकं आठवलं होतं की तो सोफ्याजवळ कुठेतरी आहे. नाही का मग? कोण आले आता? थांब थांब थांब, मी बघतो. हा
2: मीच आलोय, आणि आधीच सांगतो आज मला मोठं काही काम सांगू नका.
0: का बरं?
2: कारण मी मदतीला आलोय.
1: अरे अशी कशी मदत तुझी? म्हणजे मोठं काम सांगायचं नाही आणि मग तू मदत कशी करणार?
2: हो म्हणजे तुम्ही काम करा आणि मी मानसिक पाठिंबा देतो तुम्हाला.
1: वा वा वा वा, म्हणजे तू मदत करणार म्हणजे आम्ही काम करताना तू आमच्याकडे बघणार,
2: बघणार, प्रोत्साहन देणार, अधून मधून वा वा वा वा म्हणणार, आणि तुम्ही दमलात तर मीच पाणीही पिणार.
0: खरंच मोहित, किती उपयोगी माणूस आहेस तू.
2: लहानपणापासून माझी खासियत आहे रोहितला काही

0: ही काम सांगितलं की तो मला बोलवायचा आणि मी त्याला सल्ला द्यायचो.
1: हो हो हो, तू सल्ला द्यायचास म्हणूनच मी इतकी वर्ष टिकून आहे बरं का.
0: आणि माझ्या सल्ल्यांना आज सुद्धा डिमांड आहे म्हटलं.
2: कोण मला कुणाची डिमांड आहे?
0: कुणाची म्हणजे काय? अर्थात माझीच.
1: अच्छा,
0: तुला माहितीये का मला एक्सपर्ट सल्ला हवा असतो तेव्हा मी कोणालाही फोन करत नाही, जाऊन आरशा समोर उभा राहतो.
1: अच्छा, छान आहे छान आहे, कारण तुझ्यासारखा एक्सपर्ट तूच रे.
0: अगं सुखदा, पण तुझी ट्रिप कधी संपली? तू काही सांगितलं नाहीस.
2: सगळं एकदम भारी झालं. खर तर ना तिथून पुन्हा यावंच वाटत नव्हतं मला.
0: पण तू नव्हतीस तेव्हा रोहित बिचारा विरह गीत गायला लागला होता.
2: अरे बापरे.
0: आणि त्यानं स्वतःची आणि घराची अक्षरशः अवस्था करून घेतली होती. शेवटी मी आणि शर्वरीनं येऊन घरावरलंय.
1: आली का गाडी परत माझ्यावर? तुम्ही ना माझ्यासारख्या निरागस माणसाला असा त्रास देत आहे का? बरोबर नाही.
0: तू आणि निरागस, तुझे कॉलेजचे किस्से सांगू का सुखदाला?
1: नको नको नको, मला घरात राहायचंय बाबा, मीच आपला तोंड बंद करून बसतो कसा.
2: चला चला, विनोद पुरे झाले. आता एक दोन दिवसात विसर्जन आहे, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं की नाही आपण सगळ्यांनी? खरं तर ना मला खूप हुरहुर लागते.
1: अरे गणपती आले ना की घराचं रूपच पालटतं, मात्र विसर्जन जवळ आलं की अचानक लक्षात येतं किती दिवस पटापट गेले नाही का.
0: आणि अगदी सुरुवातीला वाटतं अजून खूप दिवस आहेत, मग आरत्या प्रसाद पाहुणे गप्पा धावपळ आणि बघता बघता विसर्जनाचा दिवस येतो.
2: विसर्जनाच्या दिवशी ना तर सकाळपासूनच काहीतरी एक वेगळीच भावना मनात असते. घरात सगळं नेहमीसारखंच असतं, पण मनाला माहीत असतं की आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
1: लहानपणी मात्र आपल्याला विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक आणि ढोल वाटायचं
0: आणि खाणं.
1: तुला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का रे?
0: अरे खरं सांगतो, माझ्या आठवणींमध्ये गणपती म्हणजे मोदक लाडू पुरणपोळी प्रसाद आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला नको म्हणत दोनदा प्रसाद घेणं हेच आहे.
2: दोनदा?
0: परिस्थितीनुसार तीनदा पण.
1: मला आठवतंय लहानपणी ना आम्ही दोघं गणपतीच्या मंडपात तासन तास बसायचो.
0: बसायचो नाही, थांबायचो. कारण आरती संपल्यावर प्रसाद मिळणार असायचा
1: आणि हा नेहमी माझ्या आधी रांगेत पुढे जाऊन उभा असायचा.
0: त्याला म्हणतात नियोजन.
2: आजही मोहितचं नियोजन असंच आहे वाटतं.
0: अजिबात बदललेलं नाही आहे, फक्त आता प्रसादाची रांग कुठे छोटी आहे हे मोबाईलवर शोधतो.
1: वा छान छान छान. पण काही म्हण, त्या दिवसांची मजाच वेगळी होती. घरामध्ये गणपती आणायचा म्हणजे सगळ्यांचा उत्साह, मखर बनवायचं, सजावट करायची, फुलं आणायची, आरतीची तयारी, म्हणजे साधनं त्यावेळेस कमी असली तरी कल्पना भरपूर असायच्या.
0: हो, कधी रंगीत कागद, कधी जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग, कधी घरातल्या पडद्याचा तुकडा आणि एखादं मखर थोडं वाकडं झालं की आपण त्याला कलात्मक म्हणायचो.
2: लहानपणीच्या गणपतीमध्ये की नाही बजेट कमी आणि आत्मविश्वास जास्त होता.
1: अगदी
0: खरं. फोटो कमी, त्यामुळे चुका कायमच्या पुराव्यात राहत नव्हत्या.
2: आजकाल एखाद्या मुलाने सजावट केली की आधी फोटो काढतो आणि मग सजावट बघतो.
1: खरंय, पण तंत्रज्ञान आलं म्हणून उत्सवाची भावना काही कमी झालेली नाहीये. उलट अनेक जण दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरतीला वगैरे जोडले जातात.
0: हो ना, माझ्या एका मित्रानं तर परदेशातून गणपतीच्या आरतीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.
2: म्हणजे जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आरतीला जोडण्यासाठीचा मार्ग सापडलेला आहे.
1: आणि कदाचित म्हणूनच विसर्जनाच्या वेळी मन जरा जास्तच भरून येतं, कारण आपण देवाला निरोप देतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण काही दिवसांच्या एका सुंदर अनुभवाचा समारोप करत असतो.
0: आणि घरातली ती जागा रिकामी होते ना.
2: अरे फक्त गणपती म्हणजे त्याची प्रतिष्ठापना जिथे करतो ती जागाच नाही, तर अख्खं घरच रिकाम वाटतं. सकाळी उठल्यावर तिथे बाप्पा दिसणार नाहीत, आरतीचा आवाज नसेल, नैवेद्य ठेवायची लगबग नसेल,
1: पण आठवणी राहतात
0: आणि मोदकही.
2: तुला की नाही भावनेच्या क्षणी सुद्धा मोदक दिसतात का रे?
0: भावना पोटातून येतात सुखदा.
1: याला ना विसर्जन नाही तर मोदक विसर्जन असं म्हणायला हवं नाही का?
2: पण खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी लवकर या, या वाक्यामध्ये किती मोठी भावना आहे नाही.
1: आपण निरोप देताना पुढच्या भेटीचं एक प्रकारे आश्वासनच देत असतो नाही का?
0: म्हणजे गणपती असो किंवा आपली माणसं, भेट संपताना पुन्हा भेटण्याची इच्छा असतेच.
2: आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक निरोप हा कायमचा नसतो, काही निरोप फक्त पुढच्या भेटीपर्यंतचे असतात.
1: विसर्जनाच्या दिवशी मला काय वाटतं की बाप्पांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण त्यांच्यासोबत जे दिवस घालवलेले असतात ते कुठे विसर्जित होतात?
0: वा वा वा,
1: ते तर मना

0: राहतातच राहतात
1: ना. हो ना रोहित, आज काय झालंय तुला? फार सुंदर बोलतोयस.
0: काही नाही रे, वातावरणाचा परिणाम आहे हा.
1: मला वाटतं सुखदानं आज सकाळी तुझ्याकडून चार कामं करून घेतली आहेत म्हणून तुझ्यात अचानक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली
0: आहे.
2: चार? कुठले बरं चार कामं?
0: हो तर.
2: पण मी तर तुला फक्त तीन कामं सांगितली होती रोहित.
0: बरोबर, पण चौथं काम मी स्वतःहून केलं, त्याचं काय?
1: ते कोणतं आता?
0: तुमचं बोलणं ऐकून घेण्याचं.
1: बरं, आता बाप्पांना निरोप देऊन झाल्यावर काय?
0: काय म्हणजे?
1: कुठेतरी फिरायला जाऊया ना.
2: अरेच्छा, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पर्यटन?
1: हो, कारण घरात बसून कुठे जाऊया म्हणत राहिलो तर डिसेंबर येईल.
0: हे मात्र खरं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करण्यापेक्षा प्रवासाचं प्लॅनिंग आणि प्लॅनचा प्लॅन करण्यात जास्त वेळ घालवतो आपण.
2: आणि शेवटी कोणीतरी म्हणत ना, चल आता राहू दे, पुढच्या महिन्यात जाऊ.
1: आता हा पुढचा महिना म्हणजे कॅलेंडर मधला सर्वात रहस्यमय महिना.
0: हो, कारण तो कधी येतच नाही.
2: पण खरंच सप्टेंबरचा शेवट आला ना की मला नेहमी प्रवासाची आठवण होते. आणि याच काळात जागतिक पर्यटन दिवस सुद्धा असतो ना.
1: म्हणजे जगभरातल्या लोकांना सांगितलं जातं बॅगा भरा आणि घराबाहेर पडा.
2: फक्त तेवढंच नाही रे, पर्यटन म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, तिथली संस्कृती, इतिहास, माणसं, निसर्ग हे सगळं पाहणं, समजून घेणं.
0: तर आपल्याकडे तर फिरायला इतकं काही आहे की एका आयुष्यात सगळं पाहणं देखील कठीण आहे.
1: अरे रोहित, महाराष्ट्रातच बघ, कोकणात समुद्र, सह्याद्री डोंगर किल्ले, घाट रस्ते, धबधबे, विदर्भामध्ये जंगल, तलाव, वन्यजीव, मराठवाड्यात इतिहासाची कितीतरी पानं जिवंत उभी आहेत.
2: आणि प्रत्येक प्रदेशाची चव वेगळी, भाषा बोलींचा ढंग वेगळा, सण परंपरा हे सुद्धा निराळं असतं.
0: मला ना प्रवासातली हीच गोष्ट फार आवडते, म्हणजे एखादं ठिकाण आपण फोटोमध्ये वगैरे बघितलेलं असतं पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तिथला तो सुगंध, आवाज, हवामान, लोकांची बोलण्याची पद्धत हे सगळं वेगळं असतं प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर.
1: आणि स्थानिक खाणं.
2: हो अगदी बरोबर, पुन्हा आपलं खाणं.
1: आता पर्यटनाच्या चर्चेमध्ये खाण्याला दुय्यम स्थान देणं म्हणजे अन्याय नाहीये का?
0: अन्याय आहे, बरोबर. याला ना कुठेही घेऊन जा, तीन प्रश्न हमखास पडतात. पहिला प्रश्न, इथे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?
1: आणि दुसरा प्रश्न, ते किती वेळात मिळतं?
2: आणि तिसरा कोणता बरं?
1: पार्सल मिळतं का?
2: पण खरं सांगू का, पर्यटनाचं सौंदर्य फक्त प्रसिद्ध ठिकाणी नसतंच, त्या पलीकडे असतं. एखाद्या छोट्याशा गावातला बाजार, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरम गरम भजी, त्या भज्यांचा दरवळ, एखादा स्थानिक माणूस स्वतःहून सांगतो ती गावाची गोष्ट, एखाद्या जुन्या मंदिरातली शांतता, हे सगळं प्रवासाचा भाग असतं.
0: खरे खरे, पर्यटन करताना आपण फक्त पर्यटक राहिलो तर कदाचित ठिकाणं दिसतील पण माणसं समजून घेतली ना तर प्रवास एक आठवण बनू शकतो.
1: माझ्या मते तर प्रवास म्हणजे थोडं स्वतःपासून बाहेर पडणं.
2: हे खरंच छान आहे.
1: हो ना, कारण रोजच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते, आपलं रुटीन ठरलेलं असतं, आपलं घर, ऑफिस, दुकान, रस्ता, पण नवीन ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानं जाणवतात.
0: म्हणजे तुझ्यासाठी प्रवास याचा अर्थ हरवून जाणं.
1: हो, तुला माहित नाही का हे?
0: म्हणूनच तू माझ्यासोबत असताना नेहमी हरवतोस का रे?
1: अरे ते मी प्रवासाचा अनुभव घ्यायला गेलेला असतो.
0: नाही, म्हणजे गेल्या वेळी आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा तीन तास एकाच रस्त्यावर फिरत बसलो होतो.
2: अरे देवा.
1: पण शेवटी पोहोचलो ना.
0: कुठे?
1: आता ते मलाही अजूनही आठवत नाही.
0: बघितलंस, सुखदा आहे असं असतं याच.
2: काय रे, तुम्ही दोघही खरंच कमाल करता. पण मला काय वाटतं, आजकाल मोबाईलमुळे हरवणं सुद्धा कमी झालंय. नकाशे आहेत, बुकिंग ऍप्स आहेत, प्रवासाची माहिती आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेकडूनही, म्हणजे AI कडून सुद्धा आपल्याला प्रवासाचं प्लॅनिंग आखणी करता येते.
1: म्हणजे आता प्रवासालाही AI सांगणार सकाळी कुठे जा, दुपारी कुठे खा, संध्याकाळी कुठे फोटो काढा.
0: आणि तुला तर बहुधा रात्री कुठे मोदक मिळतील हेही सांगू शकेल AI.
1: तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे.
2: पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा मात्र घेऊ शकत नाही. मोबाईल आपल्याला सांगेल की समुद्र किनारा किती सुंदर आहे, पण पायाखाली वाळू लागल्यावर जी भावना येते ना ती स्क्रीनवर मिळणार नाही.
0: किंवा डोंगरावरचा वारा, पावसातला रस्ता, एखाद्या गावातल्या घरातून येणारा स्वयंपाकाचा वास
1: आणि एखाद्या

0: हॉटेलवाल्याने आज स्पेशल नाही असं सांगितल्यावर होणारी निराशा,
1: त्यालाही तू पर्यटनाचा अनुभव म्हणशील का?
0: हो नक्की, कारण प्रवासात सगळं आपल्या मनासारखं होणं आवश्यक नाही आहे. कधी ट्रेन उशिरा येते, कधी पाऊस येतो, कधी रस्ता चुकतो, कधी हॉटेल अपेक्षेप्रमाणे नसतं, पण नंतर त्याच गोष्टी आठवताना आपल्याला हसू येतं.
2: हे मात्र खरं आहे.
1: ऐकलं का रे तुम्ही?
0: हो ऐकलं ना.
2: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची प्रॅक्टिस सुरू झाली आहे वाटतं.
1: काही दिवसांपूर्वी आपण गणपतीला घरी आणलं होतं. घरामध्ये किती उत्साह होता आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली सुद्धा.
0: आयुष्यही असंच आहे ना, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळ आपल्या सोबत राहतात, आपल्याला काहीतरी देऊन जातात आणि मग त्यांचा रस्ता वेगळा होतो.
2: पण काही माणसं मात्र कितीही वर्ष गेली तरी तिथेच राहतात.
0: उदाहरणार्थ
2: तू.
0: म्हणजे
2: अरे
0: तुझी माझ्यापासून सुटका नाहीये रोहित.
2: अजिबात नाही.
1: आणि मला वाटतं हीच गोष्ट खरी आहे. उत्सव संपतो, प्रवास संपतो, भेट संपते, पण नातं संपत नाही.
2: आता गणपती बाप्पा काही दिवसांसाठी येतात जातात, पण जाताना घरामध्ये एक गोष्ट ठेवून जातात, ती म्हणजे एकत्र येण्याची सवय.
0: आणि मोदक
1: मोहित.
0: बरोबर. आज शेवटचा.
2: वा वा वा, तुझा शेवटचा मोदक गेल्या 4 दिवसांपासून ऐकतोय मी.
1: मला वाटतं गणपतीच्या विसर्जनाचा खरा अर्थ कदाचित निरोपापेक्षा आठवणीमध्ये. आपण मूर्तीला निरोप देतो, पण त्या गणपतीने या घरात काही दिवसात निर्माण केलेली प्रसन्नता, सगळ्यांना एकत्र आणण्याची भावना, आपण एकमेकांसाठी काढलेला वेळ, हे सगळं खूप मोलाचं आहे. हेच आपल्यासोबत कायम राहतं.
2: आणि प्रवासाचंही तसंच नाही का? एखाद्या ठिकाणाहून आपण परततो, पण तिथला अनुभव आपल्या आत कायम राहतो नाही का?
0: म्हणजे बाप्पा असोत किंवा प्रवास, दोन्ही आपल्याला एकच सांगतात, जवळची माणसं आणि सुंदर क्षण जपून ठेवा, नवीन आठवणी निर्माण करा.
1: आणि वेळ मिळाला की भेटत रहा,
2: कारण भेटण्यासाठी नेहमी मोठं कारण लागत नाही
0: आणि प्रवासासाठी सुद्धा मोठी सुट्टी लागत नाही.
1: कधी एखाद्या जवळच्या गावाला जावं,
2: कधी एखादा किल्ला पहावा,
0: कधी समुद्र किनारी जावं,
1: कधी एखाद्या मित्राच्या घरी अचानक जावं,
2: कधी फक्त घरच्यांसोबतच निवांत बसावं,
0: आणि कधी उरलेले मोदक संपवावे.
1: हा काही सुधारणार नाही.
2: नाही नाही, त्याची गरजही नाही. काही गोष्टी बदलल्या नाहीत तरी घरात आपुलकी टिकून राहते म्हटलं.
1: चला मग आता खरंच बॅग भरायला घ्यायची की काय? म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, त्यांना निरोप दिला की मग आपणही फिरून यायचं का?
2: म्हणजे विसर्जन आणि नंतर पर्यटन.
0: तुम्हाला एक सांगू का?
1: नको म्हटलं तू थांबणारेस थोडाच, सांगून टाक त्यापेक्षा. हो मोकळा.
0: बघा, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत म्हणून आपण आजपासून तयारी सुरू करूया का?
2: म्हणजे काय काय काय म्हणायचं काय तुला?
0: म्हणजे पुढच्या गणपतीत किती मोदक लागतील असं बजेट बनव.
2: अरे
1: काय रे, आधी यावर्षी किती खाऊन झालंय त्याचा हिशोब सांग बरं.
0: तो हिशोब माझा सगळा गणपती बाप्पांच्या खात्यामध्ये जमा आहे.
2: अरे वा, तरीच लहानपणी ना याची गणितामध्ये कायम गडबड असायची बघ.
1: चला काहीही असो, गणपतीला निरोप देताना आपण एकच म्हणूया,
2: गणपती बाप्पा मोरया,
0: पुढच्या वर्षी लवकर
1: या, आणि तोपर्यंत
2: आपण एकमेकांसाठी जवळ राहूया,
0: भेटत राहूया,
1: गप्पा मारत राहू,
2: नवीन जागा पाहत राहूया
0: आणि नवीन जागे मिळणारे पदार्थ खात राहूया.
1: अरे शेवटी तू तिथेच आलास की मोहित?
0: अरे प्रवास कितीही मोठा असो, शेवटी माणूस आपल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचतो.
2: चला चला चला चला, लवकर चला, तयारी करायची आपल्याला.
0: हो हो, परतताना खाऊचा डबा कोण घेणार?
1: तू.
0: मग मी तयार.
2: पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा.
1: आणि तोपर्यंत हे आमचं घर असंच हसत राहू दे
0: आणि अधून मधून कुठेतरी फिरायलाही जाऊ दे, सोबत मला छान छान खायलाही मिळू दे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

श्रोत्याहो, आज आपण आरोग्य दर्पण मालिकेत ऐकणार आहोत वर्षा ऋतूमधील आहारविहार, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर. त्यांच्याशी संवाद साधतायत नेहा खरे.

0: श्रोते नमस्कार. पावसाळा हा ऋतू सर्जनाचा, चैतन्याचा, फुलं फुलण्याचा, सणवाराचा, आनंदाचा. पावसाचं हे किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र, भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी, महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, हिवताप, डेंग्यू हे आजारही दरवर्षी येत असतात. वर्षा ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असला पाहिजे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांच्याकडून आरोग्य दर्पण या आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: उर्मिला पिटकर या गेली 25 वर्ष आयुर्वेद पंचकर्म आणि योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदामध्ये सुवर्ण पदकासह त्यांनी एमडीची पदवी संपादन केलेली आहे. कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयामध्ये पीएचडी सुद्धा त्यांनी केले. ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, तर ती सांगण्यामागचा उद्देश नेमका काय?
1: आपलं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन हे दोन्हीही गतिशील आहे, डायनॅमिक आहे, किंवा परिवर्तन होत असतं त्याच्यामध्ये सातत्याने. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी जे घटक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निसर्गामधले बदल.
0: हा,
1: आणि निसर्गातले बदल म्हणजे आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 6 ऋतू, एकूण साधारण 2-2 महिन्याचा 1 ऋतू सगळ्यांना माहिती आहे, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे 2-2 महिन्याचे 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर या ऋतुमानानुसार जो काही बाह्य वातावरणात जो फरक पडतो, तर या फरकांशी काही या बदलाशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. आणि हे जर जुळवून घेतलं आपण, तर आपण कमीत कमी आजारी पडणार आहोत.
0: बरं.
1: आणि आयुर्वेदाचं मुळात उद्देशच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे पहिला उद्देश आहे की स्वस्थ व्यक्ती आपलं स्वास्थ्य कसं टिकवू शकते, आणि त्यासाठी जे उपाय आहेत तर ते आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर मग आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे मग रोग झाला तरी तर मग त्या रोगाची चिकित्सा असं केल्यामुळे मग ह्याच्याबद्दल खूप बारकाईने मार्गदर्शन या आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदानी ज्या ऋषी महर्षींनी जे निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यात जे बदल होतात, निसर्ग ही अर्थात मोठी सिस्टीम आहे, आपलं शरीर हे त्याच्या मनाने छोटं आहे, तर त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याप्रमाणे जुळवून घेणार नाहीयेत, त्यामुळे शहाणा माणूस जो असेल तो त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घेईल, ट्यून करेल.
0: बरोबर.
1: हे ट्युनिंग कसं करायचं, मग त्याच्यासाठी आहार कुठला घ्यायला पाहिजे, काय काय बदल आहारात विहारात करायला पाहिजे, याच्या खूप बारकाईने सूचना या आयुर्वेदात केलेल्या आहेत. याला आयुर्वेदाचा शास्त्रीय पाया तर आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या भारतीय क्षेत्रात ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या सण प्रथा परंपरा ह्याच्यानी पण ह्याला पाठबळ मिळालेलं आहे.
0: आणि
1: त्यातूनच एक अशी निसर्ग स्नेही जीवनशैली आपल्या भारतीयांची वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या अशी तयार झालेली आहे. आणि या सगळ्यालाच ऋतुचर्या असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आपल्याकडचा फेब्रुवारीपासून जून पर्यंतचा जो पिरियड आहे, ह्याच्यामध्ये सूर्याचा हळूहळू उत्तरायण सुरू होतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे उन्हाची प्रखरता वाढायला

0: लागते आणि शरीराचं बल कमी कमी व्हायला लागतं. तर ह्याला त्यांनी आदान काल असं म्हटलंय
1: अच्छा
0: काळाला. आणि उरलेले जे 6 महिने किंवा उरलेला अर्धा भाग आहे म्हणजे वर्षा शरद आणि हेमंत त्याच्या सूर्याचं दक्षिणायन होतं त्यामुळे उन्हाची प्रखरता हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीराचं बल वाढायला लागतं. मग याला विसर्ग काल असं म्हटलं.
1: अच्छा
0: तर आता ही विसर्ग कालाची खरं म्हणजे सुरुवात आहे वर्षाऋतू. पण निसर्गात कुठलेही बदल असे बटन दाबल्यासारखे असे स्विच ऑन स्विच ऑफ असे होत नाहीत. तर हळूहळू ते बदल होत असतात. तर आषाढातून श्रावणामध्ये जाताना जे स्थित्यंतर होतं ते ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूत अशा प्रकारचा संधिकाल आहे हा ऋतू संधिकाल. आणि त्यात शरीराला जशी रेल्वे एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅक बदलते तेव्हा थोडीशी खडखड होते तर तसंच हे ऋतूसंधी हा थोडासा हाय अलर्टचा काळ असतो आणि त्यावेळेस आजारी पडण्याची शक्यता जास्त कारण शरीराची थोडीशी शक्ती ही या ट्युनिंगमध्ये खर्च होत असते ऍडजस्टमेंटमध्ये. आणि त्याला जर आपण आणखीन चुकीचा आहार विहार करून जर जोड दिली तर मग आपण आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त आणि म्हणून आपल्याला या काळात जरा सावध राहायला लागतं.
1: अच्छा म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं शरीराने आणि मनाने सुद्धा हे आवश्यक आहे आणि ते जर सहज झालं तर प्रश्न नाही परंतु ते बदल जे निसर्गातले आहेत त्याप्रमाणे शरीरावर त्याचा प्रभाव जो होतो त्यातून आजार वेगवेगळे निर्माण होत असतात. वर्षा ऋतूमध्ये सर्दी ताप खोकला हे सगळ्यांना माहितच आहे पण तरीसुद्धा हा जो काळ आहे तो कफाचा न म्हणता वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असं म्हटलं जातं ते का बरं?
0: बरोबर आहे. हा जरा थोडासा कन्फ्युजिंग वाटण्यासारखं आहे साहजिकपणे पण कसं आहे की या ऋषीमुनींनी मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जसं जसं घडतं उदाहरण द्यायचं झालं तर जो हेमंत किंवा शिशिरा आपल्याकडे खूप थंडी अशी नसते पण उत्तरेकडे तुम्ही गेलात तर प्रचंड थंडी असते आणि त्या काळात शरीरातला जो कफ दोष आहे हा जमून राहतो बर्फ जसं जमतं तसं. आणि मग चैत्र महिना आला वसंत ऋतू आला किंवा तिकडे आपण ज्याला फागुन किंवा होळी म्हणतो
1: बरोबर
0: असा हे झाला की उन्हाळा सुरू होतो आणि मग हळूहळू ह्या उष्णतेमुळे ते बर्फ
1: वितळून
0: त्यांना जोरा फ्लो येतो हे जे आपण बघतो तसाच शरीरात जमलेला जो कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये पातळ होतो.
1: अच्छा
0: आणि म्हणून वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. त्यानंतर काय होतं की वसंतातल्या उष्णतेमुळे हळूहळू तो कफ त्याचा प्रकोप कमी व्हायला लागतो आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा घाम जास्त येऊन ते पाणी बाहेर पडतं पण भूक कमी व्हायला लागते.
1: हा
0: पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते आणि ही पचनशक्ती मंद झाली की वातदोषाचा संचय व्हायला लागतो आणि मग तो वर्षा ऋतूतल्या गारव्याची त्याला जोड मिळाली की वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो.
1: बरं
0: मग पुढे गेलं की मग शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो आणि तो पित्ताचा संचय वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात. हे स्वाभाविकरित्या होत असतात. ह्याला आपण काही करू शकत नाही पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं. दिवसाची सुरुवात मध्य आणि शेवट आणि रात्रीची पण सुरुवात मध्य आणि शेवट हे क्रमाक्रमाने कफ पित्त आणि वात ह्या तिन्ही दोषांचे प्रकोप होत असतात.
1: बरं
0: आणि द सेम केसेस विथ जेवण. जेवल्यानंतर लगेच कफ प्रकोप होतो. जेवण पचत असताना मधल्या काळात पित्त प्रकोप होतो आणि जेवण पचलं की शेवटी वात प्रकोप होतो. तर दिवस ऋतू आणि भोजनाचा काल यानुसार वात पित्त कफाचं हे स्थित्यंतर हे सतत चक्र नेहमी क्रमाने चालू असतं.
1: अच्छा
0: आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतलं तर आपण आजारी कमी पडणार आहोत. एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा याचं तर आता पचनशक्ती मंद झाली आहे म्हणून आपल्याकडे या काळात जास्तीत जास्त उपास येतात. सगळ्याच धर्मामध्ये येतात म्हणजे खरेखुरे उपास. साबुदाणा खिचडी करून खाऊन करण्याचे उपास नाही त्याबद्दल पुढे आपण बोलूच. पण एकूण हे जे वर्षा ऋतूमधलं जे शैत्य आहे याच्यामुळे वाताचा प्रकोप व्हायला लागतो. आणि तुम्ही जे म्हणालात की जे ताप सर्दी खोकला हे का होतात मग तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्रोत आटलेले आहेत सुकलेले आहेत आणि आता एकदम पाऊस पडायला लागला की तो सगळा चिखल त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि गढूळ पाणी जे होतं त्याच्यामुळे मग जंतू किंवा कृमी किंवा पाणी दूषित झाल्यामुळे मग हे ताप सर्दी खोकला जुलाब उलट्या किंवा साथीचे जे अनेक रोग आहेत ते या काळामध्ये पसरायला लागतो.
1: अच्छा
0: त्याशिवाय इतरही आपण बरेच रोग ह्याच्यामध्ये बघतो तर जसे त्वचेचे रोग आहेत की जे दूषित पाण्यामुळे किंवा आता सुद्धा पूर जिथे आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा जातो तेव्हा त्वचा रोगाचे पण अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात.
1: बरोबर कारण ते चिखल आणि दूषित पाणी जे आहे त्याचा त्वचेवरती सुद्धा परिणाम होतो. जसं पोटाचे विकार सुद्धा या काळामध्ये वाढत असतील
0: ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात किंवा पचनशक्ती मंद झाल्यामुळे सुद्धा होतात. अगदी फिल्टरचं पाणी प्यायलं असलं तरी पण त्यातून आपल्याला पोटाचे आजार काही लोकांना झालेले दिसतात. तर हे तुमच्या पचनशक्तीवर पण अवलंबून आहे.
1: अच्छा
0: म्हणजे एखाद्याला अगदी रस्त्यावरचं पाणी पिऊनही काही होत नाही एखाद्याला फिल्टरचं पाणी पिऊनही त्रास होऊ शकतो. तोही एक महत्वाचा मुद्दा
1: वर्षा ऋतूच्या काळामध्ये एकूण वात

0: प्रकोप होतो हे कळलं, पण त्याच्यामुळे कोणते आजार आणि त्याची कोणती लक्षणं दिसतात त्याविषयी सांगा ना.
1: तर वाताचे विकार, तर वात म्हणजे शूल म्हणजे पेन, तर जिथे जिथे पेन आहे,
0: वेदना आहे,
1: वेदना आहेत, ते सगळं वाताचे रोग आहेत.
0: अच्छा.
1: तर त्यामुळे वाताद्रुते नास्ती शूल, म्हणजे त्या जिथे जिथे पेन आहे किंवा वेदना आहे तिथे वात हा दोष हा आहेच. म्हणजे अवरोध झाल्यामुळे आहे का कोणत्या कारणाने आहे हे वैद्य ठरवतात, पण त्याच्यामुळे अगदी सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सांधे दुखीचे पेशंट.
0: अच्छा.
1: वर्षा ऋतूमध्ये सांधे लगेच जखडतात, कंबर दुखते, पाठ दुखते, गुडघे दुखतात, किंवा क्रॅम्स येणं,
0: पायात
1: पेटके येणं किंवा पायात गोळे येणं, किंवा कुठलाही मसल एखादा जो आहे तो त्याच्यामध्ये क्रॅम्प येणं, अशा प्रकारचे ज्याला आपण उसण भरणं म्हणतो सामान्य भाषेमध्ये, ते दमा, त्याच्यानंतर पोटफुगी, पोटदुखी, पोटामध्ये गॅसेस धरणं, मलावरोध, कान दुखणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे विकार सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्याशिवाय मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सगळे तर आहेतच, म्हणजे त्वचा रोग आहेत, ताप, खोकला, उलट्या, जुलाब, हे सगळं तर आहेच. कृमी हा पण एक खूप ह्या काळामध्ये बघायला मिळतो, जो दोन्ही कारणांनी होतो, दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे होतो, आणि पचनशक्ती खराब असल्यामुळे सुद्धा होतो. त्याचं नेमकं कारण काय हे शोधून मग त्यावर आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते.
0: पण मग हे सगळे एवढे दोष आणि एवढे आजार टाळायचे असले तर आयुर्वेदामध्ये मुख्य महत्व जे आहे ते आहार विहाराला दिलं जातं, तर या आहाराविषयी आम्हाला काय सांगाल?
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आयुर्वेदात त्यांनी म्हटलं की रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे जर अग्नी मंद असेल तर सगळे रोग होऊ शकतात. आणि या पावसाळ्याच्या ऋतूत काय होतं की बाहेर वातावरणात ओलावा आहे, दमटपणा वाढलेला आहे, आणि त्यामुळे अग्नी मंदच असतो सगळ्यांचाच. फक्त कोरड्या हवामानात तो थोडा कमी मंद असतो. आपल्यासारखं जे मुंबईसारखं शहर आहे जिथे समुद्र जवळ आहे आणि मॉइश्चर हवेमध्ये दमटपणा खूप आहे, इथे जास्त अग्नी मंद असतो. बाराही महिने असतो पण तो पावसाळ्यात जास्त मंद
0: जास्त जाणवतो.
1: जसं की पावसाळ्यात लाकडं आपण पेटवायला घेतली तर ती पटकन पेटत नाही, कारण ती ओलसर असतात. इव्हन आपली काळेपेटी घरातली तर थोडीशी ओलसर असेल तर गॅस पटकन पेटत नाही. तर हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जो दमटपणा आहे या ओलाव्यामुळे अग्नी मंद आहे. मग साहजिकपणे मग आपला आहार कसा असायला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे.
0: या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार हे टाळण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे लागतात त्याविषयी सांगा ना.
1: मी मगाशी म्हटलं तसं की वर्षा ऋतू म्हणजे पाऊस, पाणी सगळीकडे, चिखल, ओल, म्हणजे ओलावा एकूणात वाढलेला असतो. तर बाहेरच्या निसर्गातही आपण बघतो की दमटपणा वाढला असेल तर पटकन लाकडं किंवा चूल पेटत नाही, किंवा आपली काडेपेटेची काडी सुद्धा बघा की ओलसर झाली असेल तर ती पटकन पेटत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे अग्नी आणि पाणी याचं नातं विळा भोपळ्याचं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गात पण आणि शरीरातही जलांश वाढलेला आहे, त्यामुळे शरीरातला अग्नी मंद झालेला आहे. बरोबर विरुद्ध आहे. हिवाळ्यामध्ये अग्नी चांगला, कारण कोरडं हवामान असतं आणि जलांश कमी असतो, त्यामुळे अग्नी चांगला पेटलेला असतो,
0: भूक लागते,
1: भूक चांगली लागते, सणसणीत आणि पचतं पण. या विरुद्ध पावसाळ्यात असतं आणि त्यामुळे मग आपला आहार सुद्धा जलांश कमी असलेला पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात पचायला हलका आणि भाजका आहार पाहिजे.
0: अच्छा.
1: ज्याच्यातलं पाणी उडवलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ लाह्या, ज्यातलं पाणी काढलेलं आहे असा जो आहार आहे, किंवा जर पोळी खायची झाली तर त्याच्याऐवजी विस्तवार भाजलेली भाकरी, किंवा डायरेक्ट आपण भाकरी डायरेक्ट विसावर भाजतो, किंवा फुलका, हा जास्त त्याच्यामध्ये चालेल घडीच्या पोळीपेक्षा किंवा पराठ्यापेक्षा. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होत जाईल तसा तसा तो पचायला हलका होत जातो. आणि म्हणून हलका पचायला हलका भाजलेला आहार, गरम जितकं खाऊ, गरम ताजं, तेवढं जास्त ते चांगलं आहे, कारण त्याच्याने पोट बिघडण्याची शक्यताही कमी आहे आणि पचनशक्ती मंद आहे, त्याच्यामुळे गरम आणि ताजं असेल तर ते झटकन पचेलही. त्यामुळे तशा प्रकारचा आहार. मग आता आपल्याकडे बघा, आषाढ नवमी ते कार्तिकी नवमी हा जो एक चार महिन्याचा काळ आहे, याला चातुर्मास असं आपण म्हटलंय परंपरेमध्ये.
0: आणि आषाढ नवमी म्हणजे कांदे नवमी,
1: कांदे नवमी, तर त्याला सगळे लोक भजी वगैरे खाऊन
0: कांद्याची भजी
1: साजरा करतात. तर त्या आषाढ नवमीला हे कांदे घरातले सगळे संपवायचेत.
0: अच्छा.
1: हा. आणि नंतर मग ते खायचे नाहीयेत, अशी म्हणून ती प्रथा आहे. आणि ह्यात एक छान तुम्हाला मला सांगा असं वाटेल की आषाढ तळावा, श्रावण भाजावा,
0: बर,
1: आणि भाद्रपद उकडावा.
0: अच्छा.
1: अशी साधारणपणे एक लक्षात ठेवायला सोपं असं सूत्र आहे,
0: तळणं, भाजणं आणि
1: उकडणं. तर आता हा जो आषाढ आहे ह्याच्यामधल्या नवमी, आता तळणं का, आता आश्चर्य वाटत तुम्ही आत्ताच तर म्हणालात पचायला हलका आहार पाहिजे, मग आता हे तळण्याचं काय आहे? तर वात दोष जो आहे ह्याला हा रुक्ष गुणाचा आहे, कोरड्या गुणाचा आहे आणि शीत गुणाचा, त्याच्या विरुद्ध आहे तेल.
0: हा.
1: आणि तेल जर नीट प्रकारे वापरलं, त्या तेलात उदाहरणार्थ फोडणीमध्ये वापरलं, मग त्या फोडणीमध्ये सढळपणे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग, ओवा, मेथ्या, असं सगळं, हळद, असं

0: घातलं तर मग त्याच्या त्या फोडणीवर बनवलेला जो पदार्थ आहे तो रुचकर पण होणार आहे आणि तो पचायला त्याच्यामुळे सहजपणे पचला जाणार
1: आहे.
0: त्यामुळे तेलाचा अशा प्रकारे तेलाचा सढळ वापर करायचा. तेलकट पदार्थ खाणं या तळलेले पदार्थ खाणं असं सांगतच नाही होत आपण इथे. म्हणजे भजी तेलावर तरंगतात म्हणून ती पचायला हलकी आहेत असं आपण निष्कर्ष काही लोक काढतात तर तो चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे तळलेलं खावंसच वाटलं तर मग काय खायचं.

0: छान.
1: अच्छा.
0: कारण भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्या पचायला सोप्या होतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी लवकर जेवणं.
1: बर,
0: सूर्य असेल तोपर्यंत जेवून घेणं. पूर्वीचे एक म्हणत की दिव्यात वात आणि तोंडात हात. आता सगळ्या सिरियल्समुळे तोंडात हात कधी जाईल याची काही शाश्वती नाही आहे की 10 वाजतील का 9 वाजतील का 11 वाजतील. तर लवकर जेवणं हा एक की पॉईंट आहे याच्या मधला, की लवकर जेवला तर सूर्य असतो तोपर्यंत अन्न सहजपणे पचतं. कारण सूर्य साक्षात अग्नी आहे आणि आपला आतला अग्नी जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत प्रज्वलित असतो. सूर्य मावळल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याच्या मागचं सूत्र आहे.
1: पण हे मला वाटतं लवकर जेवणं हे एरवी सुद्धा चांगलंच ना.
0: हो, कायमच. पण ते ह्या काळात तर फारच चांगलं. किंवा आपल्याकडे तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपास येतात. त्याच्यामध्ये एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त, म्हणजे तो एक
1: श्रावणामध्ये विशेषतः
0: ते एकभुक्त दुपारचं जेवावं आणि रात्रीचं बंद करावं.
1: अच्छा.
0: जास्त फायद्याचं आहे रात्री जेवण आणि दुपारी उपास करण्याच्या ऐवजी. कारण दुपारी सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवून घ्यावं आणि तेव्हा उपाशी राहू नये, आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उपाशी राहावं. म्हणून त्या एकादशा ज्या येतात की दर 15 वड्यातून एक दिवस उपास करायचा
1: आहे.
0: म्हणजे तुमचा जो बॅकलॉग सगळा आहे, आधी जमलेला जो आमदोष शरीरातला आहे, तो पचून जाणार आहे.
1: बरं.
0: आणि मग शरीर मोकळं होणार आहे. त्याच्यात रोगाला आवश्यक अशी भूमीच नाहीशी केली आपण तर न रहेगा बास न बजेगी बासुरी. तर ते रोगाला जो कारणीभूत चिकटा किंवा आमदोष आहे किंवा न पचलेला अन्नांश आहे तो उपास करून पचवून टाकायचा. तो पचवून टाकला की मग तुमचं पोट व्यवस्थित राहणार आहे. आणि पुढे एखादा रोगाचं बीज जरी आलं, जंतू जरी एखादा पोटात शिरला, तरी त्याला वाढायला अनुकूल वातावरणच नाहीये तिथे. त्यामुळे तो तिथे टिकूनच राहणार नाही.
1: भरके
0: आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी म्हणून सांगितलं की दर 15 दिवसात तो 11व्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपास करावा. तर अशी त्याच्या मागची योजना आहे.
1: पण ह्या उपवासाबद्दल सुद्धा म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असंही आपल्याकडे म्हटलं जातं. साबुदाण्याची खिचडी असेल, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, असे सगळे
0: नंतर आलेले काही प्रकार आहेत. ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की असा आहार एका वेळेस घ्या थोडासा की जो करून ज्यामुळे तुम्ही दिवसभर राहू शकता. म्हणून मग ती कंदमुळं कंद खाण्याची पद्धती आली. पण त्याचाही आपण युक्तिपूर्वक जसं राजगिरा आहे किंवा वरी आहे ह्यासारखी लाह्या म्हणजे किंवा भाजकी धान्य ही आपण उपासाला खाऊ शकतो. ज्याला अगदीच सहन होत नाही उपाशी राहणं, अदरवाईज नुसतं कोमट पाणी पिऊन किंवा एखादा सूप घेऊन अशा प्रकारे किंवा उकडलेले मूग खाऊन अशा प्रकारे उपास करू शकतो. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त साबुदाणा खाल्ला कीच उपास होतो किंवा बटाटा खाल्ला की? ते आपण जिभेचे चोचले करण्याच्या दृष्टीने आपण या सगळ्या
1: चेंज ऑफ फूड
0: केलेलं आहे. आणखीन एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते, म्हणजे निर्लवण उपास करणं हे पण खूप फायद्याचं आहे.
1: अच्छा.
0: हा, तर लवण म्हणजे मीठ.
1: मीठ.
0: तर हे मीठ जे आहे ना हे अभिषंधी गुणाचं आहे. म्हणजे काय तर ते पाण्याला आपल्याकडे खेचून घेतं. हायग्रोस्कोपिक असतं. त्यामुळे मीठ बघा जर पावसाळ्यात थोडं उघडं राहिलं मुंबई सारख्या
1: ठिकाणी
0: ते शेदवतं म्हणतात. तर ते जे मीठ आहे हे शरीरात पण हेच काम करतं की जलांशाला पकडून ठेवतं आणि त्यामुळे सांध्यात सूज येणं किंवा फुफ्फुसामध्ये सूज येणं किंवा कुठल्याही अवयवामध्ये सूज येते.
1: अच्छा.
0: मिठामुळे. तर म्हणून निर्लवण पथ्य म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस किंवा एखादं जेवण हे बिनमिठाचं किंवा बिनमिठाचे उपासही करतात बघा या दिवसात. किंवा निर्जला एकादशी पण येते, या दिवशी पाणी नाही प्यायचं ही याच काळात येते. कारण पाण्याची गरज शरीराची कमीच आहे. तर म्हणून तुम्ही निर्जला एकादशी किंवा पाणी न पिता एखादी एकादशी करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार आपल्याकडे या काळामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रोक्त उपवास कोणते कोणते आहेत आणि जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, निर्लवण किंवा निर्जला असे अर्थात रोज नाही करायचे अधून मधून आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून हे करू शकतो आपण. पण सामान्य माणसाने भाजका आहार, संध्याकाळी लवकर जेवणं, मोजका आहार घेणं हे करू शकतो. आता काही म्हणजे रोजच्या जेवणाविषयी जर म्हणायचं झालं तर तांदूळही आपण भाजून घेऊन त्याचा भात केला.
1: हा, म्हणजे आपल्याकडे श्रावणात सोजी करतात, सोमवारी
0: करतात किंवा मंगळागौरीची जी खिचडी असते ती मूग तांदूळ भाजून घेऊन केली जाते. तर ती त्याच्या मागे तोच उद्देश आहे की भाजून घेऊन केला तर तो उघड्या पातेल्यातला भात पेज वेरून टाकली, पेज काढून टाकली त्याची, तर त्याचा चिकटपणा कमी होतो.
1: बर.
0: आणि चिकटपणा कमी असेल की तो पचायला सोपा असतो.
1: पण एकीकडे असं पण म्हटलं तर म्हणजे आपण त्याचं सत्व काढून टाकतो.
0: नाही, सत्व काढून टाकती पेज आपण घरातल्या एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला देऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि ज्याला वजन कमी करायचंय किंवा ज्याला सडसडीत राहायचंय तो पाणी वेरलेला भात खाऊ शकतो.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे दही, मीठ किंवा मैदा, चीज, बटर, सॉस, थंड पाणी हे सगळे विकृत कफ दोष वाढवणारे, आमदोष वाढवणारे, पचायला जड असे पदार्थ आहेत. तर हे शक्यतो या काळामध्ये अवॉइड केले पाहिजेत. मूग, मसूर

0: मिला पिटकर यांनी वर्षा ऋतूतल्या आहार विहारासंदर्भात आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. उर्मिला, ते आता अगदी जाता जाता मगाशी तुम्ही जी पंचसूत्री सांगितली होती ती सांगता का?
1: हो नक्कीच. म्हणजे सगळ्यांना एवढा एक तास आपण बोलतोय तर त्याचा एक टेक होम मेसेज त्याच्यामुळे नक्की असा कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पचायला हलका, ताजा, गरम आणि भाजलेले अन्न खाणं. नंतर मर्यादित प्रमाणात पाणी पिणं. तिसरं, मीठ कमी खाणं किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ कमी खाणं. आवश्यकतेनुसार उपास करणं आणि आहारामध्ये भाजलेल्या अन्नाचा समावेश जास्त करणं. ही जी पंचसूत्री आहे ही जर आपण आता येत्या या 2-3 महिन्यात पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर अंमलात आणली तर बऱ्याचशा रोगांपासून आपलं चांगलं संरक्षण होणार आहे आणि आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे.
0: वा, आहाराच्या माध्यमातून आपण एका परीने रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही पंचसूत्री खूप उपयुक्त आहे. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद देते. नमस्कार.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत वर्षा ऋतूमधील आहारविहार याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते आणि आता क्रीडा विश्वातली आनंदाची बातमी जाणून घेऊया. आशियाई क्रीडा 2026 या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकारात पदकं जिंकण्याची आपली मालिका सुरू आहे. त्यात भारताने इंडोनेशियाचा 17-1 असा दणदणीत पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतली आपली मोहीम दमदार ठेवली आहे. पहिल्या सत्रात भारताने 9-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टर अखेर ही आघाडी 14-1 झाली तर अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 3 गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दीपिका, सुनिलिता टोप्पू, लालरे मसियामी, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी भारतासाठी गोल केले. अखेरच्या टप्प्यात नवनीत कौर आणि साक्षी राणाने आणखी गोल करत भारताचा विजय अधिक मोठा केला. इंडोनेशियाकडून अदिती इनेन्सेनने एकमेव गोल केला. मात्र संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व कायम राहिलं आणि 16 गोलांच्या फरकाने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या हॉकी महिला संघाचा दणदणीत विजय आपला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेव, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता. आता दुपारचं 1 वाजलं आहे. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बीएल वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन

0: शासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPI कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3रा राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या 2 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2

0: खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला 63-31 गुण फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं, चोरटी शिकार रोखणं तसंच गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध व्यापाराला आळा घालणं यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी जगात सुमारे 5 लाख गेंडे होते, मात्र आता निव्वळ 27,000 गेंडे वन्य अधिवासात शिल्लक राहिले आहेत. भारतात एकशिंगी गेंड्यांचं अस्तित्व आढळून येतं. संवर्धन मोहिमा राबवल्यामुळे भारत आणि नेपाळमधली गेंड्यांची संख्या 200 वरून 4,000 झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या मोठ्या खंडामुळे संकट निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाची 78% तूट नोंदविण्यात आली होती, तर सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत 35% कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात

0: श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या मोठ्या खंडामुळे संकट निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाची 78% तूट नोंदविण्यात आली होती, तर सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत 35% कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात तब्बल 55 दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला होता. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांवर परिणाम झाला होता. उत्पादनात सुमारे 50% घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यात 8,66,016 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यापैकी 4,95,322 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली होती, तसेच पाते आणि फुले मोठ्या प्रमाणात गळत होती. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 821 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. डीपीसीच्या कामांचा दर 2 महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश देण्यात आले होते. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले होते. निधीचा कालमर्यादेत 100% वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीहून यवतमाळकडे पायी निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बाभूळगाव येथे भेट घेतली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुक्कामाला थांबलेल्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांशी त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास संवाद साधला होता. विद्यार्थ्यांनी विविध अडचणी आणि तक्रारी मांडल्या होत्या. प्रकल्प अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढवून प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचे 20 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलनही चर्चेनंतर स्थगित करण्यात आले होते. आदिवासींच्या 12,500 रिक्त जागांची भरती, पेसा आणि नॉन पेसा पदांवरील संधी तसेच शिक्षक भरतीतील पदांबाबत विद्यार्थ्यांनी मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले होते. नेर तालुक्यातील नवाबपूर येथे महावितरणचे 33/11 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून हे उपकेंद्र उभारण्यात आले होते. यामुळे परिसरातील सुमारे 600 कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार होता. यापूर्वी शिरजगाव उपकेंद्रावर वाढत्या कृषी पंपांमुळे विद्युतभार वाढला होता. परिणामी परिसरातील ग्राहकांना अपेक्षित दाबाचा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी येत होत्या. यवतमाळ एसटी महामंडळाच्या आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी नवीन बसची पाहणी करून त्यातील सुविधांची माहिती घेण्यात आली होती. कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रारूप मतदार याद्या संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले होते. मतदारांना दावे आणि हरकती 30 सप्टेंबरपर्यंत मांडता येणार होत्या. यवतमाळ जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंड यांनी दिले होते. मिशनच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला होता. प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, हेल्पलाईनचा प्रचार करणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देणे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी यंत्रांच्या उपलब्धतेवरही भर देण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत केले होते. पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने ढोलकी, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती. यामुळे ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला होता. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: गोल्ड मेडल जीतने के लिए एशियन गेम्स में भारतीय महिला क्रिकेट टीम ने गोल्ड मेडल जीता है। एक और श्रोता लिख रहे हैं, 80 के दशक को याद करने के लिए कोई AI की जरूरत नहीं है, ये साल कैसे भूल सकता हूं, यही महीना था घर में गणेश जी की स्थापना की थी।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल

0: असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2009चा मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पांच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे, पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
0: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भोसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधाना

0: अंकानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघांनी यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा यूपीआय बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरानकोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात यूपीआय सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार यूपीआय मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या यूपीआयचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: जीओ आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला पाणकळा सृष्टीला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते.

आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्ट ब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रोनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधीकाळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबर

पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रं ग्राह्य धरली जावीत, तसंच बीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत, अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं वहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ

0: अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग तिसरं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी

0: शेतीच्या प्रगतीसाठी। श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: कामगार सभा।
1: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
0: अपघातांबाबत योजना आणि कायदे
1: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
0: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. यात महत्वाचा वाटा आहे डिजिटल क्रांतीचा. डिजिटल क्षेत्रानं आज आपलं जीवन व्यापलं आहे. आज आपण घरबसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा स्वीकारू शकतो. विविध सेवाही आज आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत. या डिजिटल प्रगतीचा आणि त्याचा इतर क्षेत्रांबरोबरच विशेष करून आरोग्य सेवेमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, भारतानं केवळ डिजिटल प्रणालीच स्वीकारली नाही तर त्या प्रणालीसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि घटक यांच्या विकासातही भरीव कामगिरी केली आहे. देशातल्या जनतेला सहज व्यवहार करता यावेत यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. या डिजिटल पेमेंट धोरणाचा सर्वसामान्य जनतेवर आणि एकंदरीत व्यवहारांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: भारताची जी डिजिटल क्रांती जी आहे ह्याच्यावर सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे. पण हे जे घडामोडी जे आहेत, जे डिजिटल विकासाचा जो आपला फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो आपण जरा डिटेलमध्ये पाहू. सन 2000 पहिल्यांदा आलं ते IT Act. IT Act मध्ये काय झालं की जे आपले नोंद जे आहेत, रेकॉर्ड्स जे आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार जो आपण करतो IT सिस्टम्सवर, त्याच्यासाठी कायद्याचं एक फ्रेमवर्क, लीगल फ्रेमवर्क जो होता तो एस्टॅब्लिश झाला. त्याच वर्षी, दॅट इज सन 2000 ई गव्हर्नन्सची पहिली कार्यसूची पण आली होती. आणि ह्याच्यात कसं होतं की IT शासन आणि ई सेवा प्रदान कसं करायचं सरकारांना, त्याच्यावर ही जी कार्यसूची होती त्याचा फोकस होता. 2002 पहिल्यांदा स्मार्ट गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह होता तो सरकारने घेतला. म्हणजे ह्याच्यात ऑनलाईन सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र जे आहेत किंवा लँड रेकॉर्ड्स, जसं आपण म्हटलं ते जमिनीचे कागदपत्र वगैरे, किंवा टॅक्सेशन, जे हे टॅक्स सेवा जे आपण म्हणतो, आणि वाहतूक सेवा किंवा इतर असे जे गोष्टी होते जे गव्हर्नन्ससाठी लागतात, हे सगळे त्या स्मार्ट गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये होते. सन 2006 नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला होता. त्या ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे MCAचं फायलिंग जे आहे, म्हणजे कंपनी जे होते ते सगळे कंपनीची जे नोंदणी होते ते आणि त्यांचे जे फायलिंग होते ते सगळे आपण पोर्टलवर शिफ्ट केलं होतं. पासपोर्ट सेवा पण सुरू झालं. IT फायलिंग जे आयकरचा जो आहे तो पण सुरू झाला तेव्हा. ई कोर्ट्स आणि

0: ई डिस्ट्रिक्ट लँड रेकॉर्ड्सचं पण सुरू झालं आणि इंडिया पोर्टल जे आहे हा लॉन्च केला आणि ई बिझनेससाठी पण सुरू झालं ते सिस्टम जे होतं नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये. सन 2008 नॅशनल डेटा सेंटर आलं पहिल्यांदा, 2009 आधार आला आणि आधार म्हणजे आपला सगळ्यात मोठा बॅकबोन आहे आज, आणि 2012 नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क आलं जेणेकरून ब्रॉडबँड वगैरे सगळीकडे गेले, गावागावाला ते इम्प्लिमेंट करत गेले. 2013 आपलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ती स्कीम आपण लॉन्च केली, आणि 2014 हे जे जॅम आर्किटेक्चर जे आपण म्हणतो की जनधन आधार आणि मोबाईल ह्या तिन्हीचं जे संग्रह करून एक आर्किटेक्चर जे बनवलं गेलं तो 2014 केला गेला होता, आणि त्याच वर्षी जनधन योजनाचं पण लॉन्च केले होते ते स्कीम. डिजिटल इंडिया त्यानंतर 2016 आलं आणि 2016 UPI पण आलं, आणि डिजिटल इंडियाचे 9 पिलर्स आले जसे की डिजिटल लॉकर किंवा उमंग जे आहे. डिजिटल लॉकरमध्ये आज 40 कोटी लोक वापरत आहेत, ते 600 कोटी डॉक्युमेंट्स आहेत. उमंग जे आहे ते सगळ्या सिटीजसाठी 2000 जास्त सर्व्हिसेस जे आहेत ते एका ऍपच्या थ्रू आपण देतोय. तसंच भारत नेट जो आहे तो ऑप्टिकल फायबर 2 लाख ग्रामपंचायतांपेक्षा जास्त जे आहेत म्हणजे 2.1 लाख ग्रामपंचायतमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क आपण घालतोय. मग गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आलं ज्याच्यात 9 लाख कोटीच्या पेक्षा जास्त आता प्रोक्युअरमेंट होतंय म्हणजे सरकार खरेदी करते त्या प्लॅटफॉर्मवरून. ई हॉस्पिटल ई संजीवनी सेवामध्ये 30 कोटी टेलिमेडिसिन ह्याचे आपल्याला फायदे झालेत, आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग. आणि दोन ह्याच्यात जे आता तुम्ही म्हटलात की डिजिटल पेमेंटसाठी काय केलं होतं, पहिलं म्हणजे UPI. UPIचं जर आपण पाहिलं तर आज UPIमध्ये जवळजवळ 1800 कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होतात, आणि हे 24 लाख कोटीचं ह्यांचं जे व्हॅल्यू आहे म्हणजे किती व्हॅल्यूचं आपण ट्रान्सफर करतात, 85% जे डिजिटल पेमेंट्स आहेत भारतातले ते UPI होतात. म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे आजच्या काळी. दुसरं जे आहे ते ONDC आपण लॉन्च केलं म्हणजे 2022 आता स्विगी वगैरेला जे ट्रेडर्स 25% देतात ONDCला ते फक्त 3% देतात आणि फायदे तेवढेच आहेत. तर असं पाहिलं तर आपल्याला आपल्या देशात खूप जास्त म्हणजे डिजिटल क्रांती झालेली आहे, आणि जसं मी सांगितलं ह्याच्याने आपल्याला खूप मोठा फायदा झालेला आहे आपल्या देशात.
1: श्रोते हो, देशातल्या सर्व स्तरांवरच्या नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार सुलभ व्हावेत या दृष्टीनं सरकारनं जॅम ट्रिनिटीचा स्वीकार केला. त्यामुळे वाढलेल्या आर्थिक समावेशनाविषयी तसंच आर्थिक व्यवहारांचा एक महत्वाचा भाग असलेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याच्या योजनेचा आढावा घेताना निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
0: JAM ट्रिनिटी अर्थात जनधन आधार आणि मोबाईल हा जो आहे हा आपला बेस लेयर आहे, आणि हा जगातला सगळ्यात मोठा डिजिटल इन्क्लुजन स्टेप म्हणतो. याच्यात काय एक्झॅक्टली झालं, जनधन योजना जी आहे त्याच्यात 54 कोटी नवीन अकाउंट उघडले गेले आणि आज त्या अकाउंट्समध्ये 2.5 लाख कोटींच्या वर बॅलन्स आहे. म्हणजे 35% जे लोक होते बँकिंग जे वापरत होते आता ते 90% जास्त झालेत. दुसरं म्हणजे आधार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आयडेंटिफिकेशन साठी 500 रुपये लागायचे, ते आता 5 रुपयात होतं आधारच्या द्वारे आपण जे केलं. तर मोबाईल 120 कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन आहे, आणि जेणेकरून आपण कुठेही कनेक्टिव्हिटी वापरू शकतो. तर फायनान्स, कम्युनिकेशन आणि आयडेंटिफिकेशन हे 3 जे महत्वाचे सूत्र जे आहेत हे एकत्र आले या जॅम मध्ये, आणि हेच जे आहेत हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी पण वापरले गेले. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग काय आहे की 2014 आधी जे आपण DBT करायचो ते DBT मध्ये जवळजवळ 40% सबसिडीचं लिकेज व्हायचं, म्हणजे 40% सबसिडी ते लोकांकडे जायचंच नाही, ते सिस्टम मधनं बाहेर पडायचं तो. आणि आता आपण जवळजवळ 38 लाख कोटी जे आहेत DBT थ्रू ट्रान्सफर केलेले आहेत गेल्या 10 वर्षांमध्ये, आणि 900 स्कीम म्हणजे 900 योजनांमध्ये हे केलेलं आहे, आणि वर्ल्ड बँक प्रमाणे ह्याच्यात कसं आहे की जीडीपी आपण वाचवलो ते किती 0.6% जीडीपी आपण वाचवलो, म्हणजे हा खूपच मोठा अमाऊंट आहे जे आपण वाचवलेला आहे. तर हा आहे जॅमचा कमाल.
1: डिजिटल भारत

0: साठी लागणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीतही देशानं आघाडी घेतली आहे. त्यादृष्टीनं सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीसाठी मिशन मोडवर काम केलं जात आहे. नव्या काळाच्या या उत्पादन निर्मितीविषयी निखिल गुर्जर यांनी अधिक माहिती दिली.
1: डिजिटल भारताची जी ही चळवळ आहे ह्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट तर आपण नक्कीच देतोय. आपण तीन उदाहरण घेऊ. पहिलं जे आहे ते मोबाईलचं आपण घेऊ. सन 2014 दोन फॅक्टरी होते आणि 80% आपले आयात व्हायचे मोबाईल फोन्स. 2026 आता 300 फॅक्टरी आहेत आणि आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये द्वितीय स्थानावर आहोत. आणि PLIची जी योजना आहे या अंतर्गत आपला जो डेव्हलपमेंट झालेला आहे, विकास झालेला आहे, आपण आज 2 लाख कोटीच्या वर मोबाईल फोन्स निर्यात करत आहोत. दुसरं उदाहरण म्हणजे GCC जे आहे, म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर जे म्हणतो आपण, ज्याच्यात भारतातले जे लोक आहेत म्हणजे आपले कंपनीज जे आहेत हे परदेशी कंपनीजना सर्व्हिस देतो आपण, डिजिटल सर्व्हिसेस. तर आजच्या काळी जवळजवळ 1700 कंपनीज आहेत आणि जगातलं जे अर्ध कॅपॅसिटी आहे, 50% जे आपण म्हणतो जगातली जी कॅपॅसिटी आहे GCCची ती भारतात आहे. आणि आता तिसरं जो आहे एक्झाम्पल तो आपण बघू सेमीकंडक्टर्स. सध्या आपण जवळजवळ 38 बिलियन US डॉलरचा आपला मार्केट साईज आहे. तो 38 बिलियनचा जो आहे तो 2030 तो जवळजवळ 109 बिलियन US डॉलरचा होईल. सध्या आपण जवळजवळ 1.5 लाख कोटींच्या वर म्हणजे 1.64 लाख क्रोर्सचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण अप्रूव्ह केलो आहे आणि 2029 आपण जवळजवळ 70-75% डोमेस्टिक जे चिप रिक्वायरमेंट आहे आपल्या देशात जे लागणार आहे ते आपण भारतातच बनवू आणि त्यानंतर आपण खूप एक्सपोर्ट पण करू. तर असं पाहिलं तर डिजिटल इंडिया मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पण सपोर्ट देतो आहे.
0: श्रोते हो, सध्याचं युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं AI मिशन सुरू केलं आहे. डिजिटल क्रांतीचा हा पुढचा टप्पा गाठत असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकारांचा, नव्या धोरणाचा वेध घेताना डिजिटल प्रगतीचे परिणाम सर्वच घटकांवर होत आहेत. डिजिटलमुळे अनेक क्षेत्रांना नवी नवी परिमाणं लाभत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षात आरोग्य सेवेत केलेल्या प्रगतीविषयी आणि एकंदरीतच देशाला डिजिटलच्या होत असलेल्या फायद्याविषयी निखिल गुर्जर म्हणाले.
1: सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर डिजिटल इंडियामुळे भरपूर सोय झालेत. पण त्याच्या पुढे काय हे जरा समजून घेऊ. मोदी सरकारने जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम स्टार्ट केली होती ही त्यांची फ्लॅगशिप स्कीम होती आणि ह्या प्रमुख योजनेमुळे आपण जवळजवळ 3.5 लाख कोटी बेनिफिट जे आहेत आपण वाचवलो. कशामुळे वाचवलो? भ्रष्टाचार एकदम बंदच झालं ना त्या सेक्टर्स मधनं. त्या भ्रष्टाचारमुळे जे लीकेज व्हायचे त्या लीकेजना आपण प्लग केलं म्हणून तो आपल्याला एवढा मोठा फायदा झाला. तर असं जे आपण पाहिलं की डिजिटल इंडियाचे जे स्कीम्स आहेत ह्याच्यामुळे भारताची जी प्रगती आहे त्याला एकदम वेग वाढवले गेलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीममुळे. आता आपण समजून घेऊ की ह्याच्या पुढे काय झालं. ह्याच्या पुढे पहिली गोष्ट जी आहे आपल्या देशाची जी पारदर्शकता आहे म्हणजे जे सिस्टम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्याचा ट्रान्सपरन्स वाढलाय. त्याच्यामुळे जबाबदारी जी आहे जबाबदारी आपल्याला जास्त क्लिअरली दिसते की कोणाची आहे आणि काय करायचं आहे आणि कार्यक्षमता पण वाढली आहे. मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजी पायाभूत सुविधा जी आहे ब्रॉडबँड मोबाईल म्हणा किंवा JAM म्हणा ह्याच्यामुळे कॉस्ट जे आहे ते कमी झालेत म्हणून आपण कमी किमतीत आपले कामं सगळे होत आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपलं डिस्प्रपोर्शनेट टॅक्सेशन होतं म्हणजे अप्रमाणशील जे कर आकारणी जे होते तो जो सिस्टम आहे तो सिस्टम आता आपण काढत आहोत. आपण आता कन्झम्पशन बेस्ड सिस्टम कडे चाललोय. जेव्हा आपण म्हणतो की ट्रान्झॅक्शन साठी आपण ट्रॅक करू तर आपण कन्झम्पशनच्या जवळ जात आहे. ह्याच्यात दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण UPI चं जर पाहिलं युपीआय 2016 आलं, आता 1800 कोटी ट्रान्झॅक्शन दर महिन्याला होतात आणि आता 7 देशांमध्ये युएई, सिंगापूर, भूटान, नेपाळ, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस इथे सगळीकडे तुम्ही युपीआय वापरू शकता, ग्लोबल एक्सपोर्ट साठी वापरू शकता. आणि ब्रिक्स मध्ये पण आपण वापरतोय, आता रशियाच्या मीर सिस्टमला आपण लिंक करतोय, युएईच्या एएनआय सिस्टमला आपण लिंक करतोय, किंवा ब्राझीलच्या पिक सिस्टमला आपण ब्रिक्स पेच्या अंडर आणतोय जे युपीआयचं आहे. तर वर्ल्ड बँक जे म्हणते

0: आहे की हा जो मॉडेल आहे हा जगातला मॉडेल आहे, आणि ONDC जो प्लॅटफॉर्म आहे आणि UPI हा दोन्ही जर आपण कंबाईन केलं तर छोटे लघु उद्योग जे आहेत, SMEs जे आहेत, त्यांना अतिशय फायदा होणार आहे. अँड दिस इज व्हॉट डिजिटल इंडिया इज ऑल अबाउट. आपण लोकांना एम्पावर करत आहोत.
1: श्रोते हो, आपला भारत देश हा विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरून चाललेला आहे. परंपरा जपत आपण अनेक क्षेत्रांमध्ये कायम प्रगती साधली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानात स्वतःला मिसळून घेणं आणि त्यात नवे प्रयोग करणं हे भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे. हा प्रवास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हाच प्रवास भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्वाचा ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे?
1: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे. यासाठी जसं महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्य करतोय तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करते. त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून हे जे बदलतं हवामान आहे किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
0: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
1: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चेअंती त्यांनी 1973 असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं. हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली. कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं. परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं, 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली. आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे, की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काय आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली.
0: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
1: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्टेट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही जे संस्था आहेत त्या माध्यमातून 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
0: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
1: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पदं आहेत. त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे, की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं, तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगवेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ असतात, की जे प्रत्येक याच्या स्पेशालिस्ट असतात. त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृहविज्ञान असू शकेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये 1 असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे, आणि दुसरं आहे ते लघुटंक लेखक स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असतील किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असतील ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पद आहेत, त्याच्यामध्ये कसं असतं कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी एक आहे त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते. यासाठी एक सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण एक ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो आणि

0: जी गाडी असेल ऑफिशी त्या गाडीसाठी एक वाहन चालक असतो. असे दोन वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर दोन कुशल सहाय्यक कर्मचारी जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील, ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही, असं याच्यासाठी दोन माणसं असतात. असं टोटल एकूण जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये एकूण 16 पदही मंजूर आहेत आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
1: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहेत?
0: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून 545 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतोय त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील, तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगवेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात, तर ती नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण, आद्यदेशीय प्रात्यक्षिके, की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते. समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणीत असतील तर ती तंत्रज्ञान रिफाइनमेंटसाठी पुढे जातं. रिफाइनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करण्याचे अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ, विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितलं आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण, स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्ट वुड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल, तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याचं स्किल किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील. समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे, जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मत्स्य सेव, मत्स्य चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, त्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असतील त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडंसं रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खासगी कृषी संस्था कार्यरत असतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात, तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं. आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज जर बघितलं आपण तर जमीन आणि पाणी हे दोन मुख्य स्रोत शेतीसाठीचे आहेत, तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेल्या आहेत, तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे, तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला तर तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो

0: की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ॲडवायझरी तयार होते, जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो, तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम, शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊ दे असतील, किसान गोष्टी असतील, किंवा आणखीन वेगवेगळे प्रात्यक्षिकं असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये 445 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. आपलं जवळपास

0: किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे आपलं. जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगलं प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरची आपण चांगल्या पद्धतीने मात करतोय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खासगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जे खासगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि केरलोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?
0: हा महत्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं, बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्वाचा असतो. आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा, ह्याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. टेस्टिंगसाठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं पास झालंय, तेव्हा ते बियाणं बायबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दामून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, तर हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. ह्यामागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजयजी भावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकल्पना राबवली. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्यावेळेला मीटिंग चालू आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये जी काही मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली, तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आताच्या मीटिंगमध्येच ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय काहीही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काही मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही. भारतीय बैठक मीटिंग झाल्यानंतर तिथले पक्षत्व व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठली कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत, तर त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मत्स्यासाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील यांना जे प्रशिक्षण देतो, त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणार्थी संमेलन आयोजित करतो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामधले हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलंय आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केलाय, तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला हा शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. हे एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेलं आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय शेतीतून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न आहे. तर थोडस बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे पुढे येऊ घातले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना राबवतो ती मासे

0: टू क्लासेस.
1: अच्छा.
0: आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीचं कोठा म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडस आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडस जनजागृती केली.
1: अच्छा.
0: आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वर्कर जमिनीमध्ये तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं.
1: अच्छा.
0: आज मला सांगायला आनंद वाटतं की आमचा महाड असेल, वरंद असेल, पोलादपूर असेल, या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली आहे की हे जर नगदी पीक आपण लावलं म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर कडधान्य पिकं चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर भाजीपाला पीक घेतला म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण, ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय. आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं जवळजवळ 70-75 किलोमीटर तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय. जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय, शेतकऱ्यांना माहित झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे त्यामुळे एरिया आणखी वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं आता इथल्या इथं त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो, त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्रेन्युअर डेव्हलप झालेले आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल, कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
1: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार.
0: नक्की नक्कीच नक्कीच.
1: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
0: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे, जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन त्यांना सेवा कशाप्रकारे देता येतील आणि महत्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशाप्रकारे मोटिवेट करता येईल हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे. की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं, तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते किंवा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशाप्रकारे उत्पादन घेता येईल या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो आणि जवळजवळ 80-85% लोक ही शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो, माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या, तेथील जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे, तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5-6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्यात. म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं, पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा, शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
1: अतिशय सोपा विषय ठेवला
0: आणि वेळेची बचत.
1: बरोबर श्रोते हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद
1: श्रोते हो. आताच आपण कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत ऐकलीत.

श्रोतेहो आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षी

शिक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
4: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: कामगार सभा.
4: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
3: अपघातांबाबत योजना आणि कायदे
4: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
3: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: कामगार सभा.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं. चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024च्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला, तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला. या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृती

0: बंद रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009चा मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते, संशोधक, तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरु होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधानानं 79, ऋचा घोषनं 49, तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3, तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग तिसरं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल, तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं, मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
0: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज

0: नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक इस कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार.